श्रोते हो सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 दशांश मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. आमच्या पहिल्या प्रसारण सभेला आता प्रारंभ करीत आहोत. या सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. श्रोते हो, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948 अर्थात 7 ऑगस्ट 2026. पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

हे आहे आकाशवाणीचं बीड केंद्र 102.9 MHz श्रोतेहो सकाळचे 6 वाजतायत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ठीक 6 वाजता.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोतेहो सकाळचे 6:05 झालेत. प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला सतीश आधारकर यांच्या आवाजातील देवी अथर्व शीर्ष ऐकूयात.

श्रोते, आत्ताच आपण देवी अथर्वशीर्ष ऐकलत. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकू येत आहोत अनुपमा देशपांडे आणि चंद्रशेखर गाडगिळ यांच्या स्वरात होनाची बाळा यांची भूपाळी. संगीतकार आहेत वसंत देसाई.

होनाजी बाळा यांची भूपाळी आपण ऐकली, अनुपमा देशपांडे आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात. संगीतकार होते वसंत देसाई. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रुते हो यानंतर ऐकूयात दत्ता पाटील यांची भक्तिरचना प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

श्रोतेहो, मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या आवाजातील, विलास आडकर यांच्या संगीत निर्देशनातील हे पारंपरिक भक्तिगीत.

श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतेहो, आताचं जे भक्तिगीत आपण ऐकणार आहे त्यात एक विशेष आहे. विशेष यासाठी की आज गायक कलाकार अर्थात आपल्या मधुर भावपूर्ण आणि सुरेल आवाजामुळे भारतीय संगीत विश्वात ज्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं ते म्हणजे अत्यंत लोकप्रिय आणि शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया असलेले पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा आज जन्मदिन आहे. श्रोतेहो, त्यांचं भक्तिगीत ऐकताना जी काही अवीट गोडी निर्माण होते ना ती फारच अत्यंत सुंदर अशी आहे. स्वरातील शांतता, माधुर्य आणि स्पष्ट उच्चार म्हणजे सुरेश वाडकर. शास्त्रीय संगीतावर आधारित गायकीमुळे प्रत्येक भजन त्यांचं अत्यंत प्रभावी वाटतं. विठ्ठल, गणपती, शिव, देवी, साईबाबा, श्रीकृष्ण यांच्यावरील अनेक भक्तिगीतं त्यांनी गायली आहेत आणि ती आपण डोक्यावर घेतली आहेत. त्यांनी अनेक मंत्र, आरत्या आणि स्तोत्रांनाही आपल्या सुरेल आवाजानं अगदी अजरामर केलं आहे. ऐकूया त्यांच्याच आवाजातील संत एकनाथ महाराज यांची गीतरचना, श्रीधर फडके यांच्या संगीत निर्देशनात. श्रोतेहो, त्यांची लोकप्रिय भक्तिगीते आपणास ठाऊकच असतील. ओंकार स्वरूपा, देवाची द्वारी, वक्रतुंड महाकाय, जय गणेश जय गणेश, बोलो राधे कृष्ण बोलो, हरि बोल मन हरि बोल, विठ्ठल आवडी प्रेमभाव, त्यातलंच हे एक.

श्रोतेहो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात गुरुनाथ शेणॉ यांचं भक्तिगीत गात आहेत. संगीतबद्ध केलं हे भक्तिगीत मधुकर गोळवलकर यांनी.

0: आज बच्चे ऐकूयात कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो.
2: मित्र बुरशी ट्रायकोडर्मा, पिकांवर येणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव हा बुरशीमुळे होतो. बुरशीमुळे पिकांवर येणाऱ्या रोगांना बुरशीजन्य रोग असे म्हणतात. या बुरशी जशा हानिकारक तशा काही बुरशी पिकांसाठी उपयुक्त देखील असतात. यांना आपण मित्र बुरशी असे म्हणतो. यामध्ये बिव्होरिया, मेटारायझियम, व्हर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस, मायकोरायझा अशा विविध प्रकारच्या बुरशींचा समावेश होतो. आजच्या कार्यक्रमात आपण ट्रायकोडर्मा या बुरशीविषयी जाणून घेऊयात. शेतात कुजलेल्या वस्तूंवर ट्रायकोडर्माची वाढ दिसून येते. ऊस पिकात खाली पडलेल्या पाचटावर व लावलेल्या सेटच्या वरील बाजूला ट्रायकोडर्मा दिसून येतो. द्राक्ष पिकात खोडांवर आणि चिरलेल्या द्राक्षमण्यांवर ट्रायकोडर्मा आपल्यास पाहायला मिळू शकतो. ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी ॲसाकोमायकोटा या फायलम मधील एक जीनस आहे. तो साधारणतः जमिनीमध्ये आढळून येतो. या जीनस मधील आतापर्यंत साधारणपणे 466 वेगवेगळ्या प्रजातींची ओळख शास्त्रज्ञांनी पटवली आहे. त्यापैकी ट्रायकोडर्मा विरिंडी आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोन प्रजाती सर्वांना जास्त परिचयाच्या आहेत. ही बुरशी जमिनीतील हानिकारक बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी अतिशय महत्वाची अशी मानली जाते. ट्रायकोडर्माच्या चांगल्या वाढीसाठी दमट आणि पावसाळी वातावरण पोषक असते. वाढीसाठी 25-30 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. काही प्रजाती 45 अंश सेल्सिअस तापमानात देखील तग धरून राहतात. ट्रायकोडर्मा बुरशी वेगवेगळ्या प्रकारे हानिकारक बुरशींना नष्ट करण्याचं काम करते. हिची वाढ अतिशय जलद आणि मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं हानिकारक बुरशींना वाढीसाठी जागा शिल्लक राहत नाही. ट्रायकोडर्मा बुरशीचे तंतू हानिकारक बुरशीच्या तंतूंमध्ये शिरकाव करून त्यामधील अन्नद्रव्यांचं शोषण करतात व हानिकारक बुरशीला मारतात. ट्रायकोडर्मा अनेक प्रकारचे संप्रेरके, एन्झाइम्स आणि मेटाबोलाइट तयार करतात. त्यामुळं हानिकारक बुरशीच्या पेशी आणि पेशीभित्तिका खराब होतात. त्यांच्या जैविक प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊन बुरशीचा नाश होतो. ट्रायकोडर्मा विरिडी ही बुरशी विरिडीन नावाचं एन्झाइम बनवते, जे बुरशीनाशक म्हणून देखील काम करतं. ही बुरशी वेगवेगळी विशिष्ट रसायनं देखील तयार करते, जसे की पेरॉक्सिडेज, फिनिलॉलेलिन, अमोनियरेज. ही रसायनं झाडांना विशिष्ट संदेश देऊन त्यांची प्रतिकार शक्ती जागृत करायला मदत करतात. ट्रायकोडर्मापासून काही वाढ सुधारक तयार होतात, जसे की ऑक्झिन्स, सायटोकायनिन आणि झिब्रॅलिन. यामुळं मुळांची वाढ जास्त होऊन झाडं रोग प्रतिकारक्षम बनतात. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीतून प्रादुर्भाव होणाऱ्या फ्युजारियम मर रोग, स्क्लेरोशिया मर रोग, रायझोक्टोनिया मर, पिथियम मर, फायटोथोरा रोग या रोगांवर जास्त उपयुक्त ठरते. ट्रायकोडर्मामुळे शेतातील काडी कचऱ्याचं लवकर विघटन होतं. पिकांना लोह आणि मॅंगनीज जास्त प्रमाणात उपलब्ध होतं. पिकांची जोमदार वाढ होते. ही बुरशी वापरण्यासाठी जमिनीवर फवारणी अथवा धुरळणी करावी. शेणखतामध्ये मिसळून शेतात टाकावी. बीज प्रक्रिया करताना देखील ही वापरता येते. आळवणीद्वारे हिचा वापर करता येतो. ऊसाची लागवड करताना त्याचे कांडे ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून लागवड करावी. भाजीपाल्यांची मुळं ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून लागवड करावी. बरायत तर शेतकरी बंधूंनो, आज एवढं. नमस्कार, धन्यवाद.
0: श्रोतेव, आताच आपण मित्र बुरशी या विषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं दिनेश प्रसाद माकरे यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच श्रोतेहो आजचा मंगलप्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. या कार्यक्रमात मित्र बुरशी याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं, तर सादरकर्ते आहेत योगी.

perdite în întărpări, sir.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी

0: स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण प्रीटम म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली। या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया। कमी दिवसांची म्हणजेच प्रीटम आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते। अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे। कांगारू मदर केअरमध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते। त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो। यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते। आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे। सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो। या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते, त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते। दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते। हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात, त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो। तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते, त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते। अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो। अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसनक्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते, त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते। रिसर्च मधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो। कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात, मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे। फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे। श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत। कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते। विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात। चला प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूया। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: परिसर
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात. हे आहेत सह्याद्रीतले रेस्क्यू स्वयंसेवक. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रातल्या बहुतेक

0: माउंटन रेस्क्यू टीम्स या स्वयंसेवी स्वरूपात काम करतात. अनेक वेळा त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही. स्वतःच्या वेळेत, स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते मदतीसाठी धावतात. एखाद्या कुटुंबाचा सण सुरू असतो, घरात पूजा सुरू असते, कामाच्या ठिकाणी महत्वाची बैठक असते, पण रेस्क्यू संदर्भात फोन आला की ही लोक सगळं काही बाजूला ठेवून निघतात, कारण कुठेतरी एखादा जीव अडचणीत सापडलेला असतो. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे फक्त एखाद्याला दोरींनी वर खेचणं नव्हे, कधी कधी दरीत उतरावं लागतं, कधी मुसळधार पावसात तासन तास चालत जाऊन त्या ठिकाणी पोचावं लागतं, कधी रात्रीच्या अंधारात अशा शोध मोहिमा राबवाव्या लागतात, कधी मृतदेह बाहेर काढण्याचं अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्याही क्लेशदायक असं काम करावं लागतं. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. सह्याद्रीतल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्थानिक रेस्क्यू गट आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय साधून मदतकार्य जलद गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी योग्य माहिती योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. MMRCC याच कामासाठी कार्यरत आहे. कोणत्या भागात घटना घडलीये, जवळची रेस्क्यू टीम कोणतीये, स्थानिक मार्गदर्शकांची मदत कशी मिळू शकते, कोणती उपकरणं आवश्यक आहेत, याचा समन्वय हे केंद्र करतं. विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक कोणताही आर्थिक लाभ न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असतात. म्हणूनच भटकंतीला जाणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. रेस्क्यू ही आपली सुरक्षा व्यवस्था आहे, पण ती आपल्या निष्काळजीपणाची भरपाई करण्यासाठी नाही. आपण काळजी घेतली तर रेस्क्यूची गरजच पडणार नाही, आणि हेच सगळ्यात मोठं यश ठरेल. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे, आणि त्याचा नंबर आहे 7620-230-231. लक्षात घ्या, महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7620-230-231. पण श्रोते हो, एक लक्षात ठेवा, या हेल्पलाईनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे. हे लोक असं का करतात? त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळत नाही, मिळते ती फक्त समाधानाची भावना. सह्याद्रींनी आपल्याला खूप काही दिलंय, या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या एका चुकीमुळे अनेक स्वयंसेवकांना वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याची जाणीव आपण ठेवायला हवी. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा तिसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. काही क्षणातच ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र. आकाश
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz वर. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
3: ओ मा आजच अपॉइंटमेंट घ्या ना।

लगेच फोन करतो 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती। काय खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
4: श्रोते ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांविषयी। या रूपरेषेनंतर म्हणजे 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। सादरकर्ते असतील योगीराज बच्चे। 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी संभाजीनगर केंद्रावरून, अर्थात छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू प्रादेशिक बातम्या। 7:25 माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही संक्षेपित करू। 7:40 आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल। 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही संक्षेपित करू। 8:40 वेळ असेल लोकसंगीताच्या कार्यक्रमाची। सकाळी 9 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 10 वाजता सुपरहिट हंगामा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 10:30 महिला विश्व या आमच्या महिला भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आषाढ आणि येणारा चातुर्मास याविषयी डॉक्टर प्रीती पोहेकर यांनी सांगितलेली माहिती। निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे। सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 11:10 दिल्ली केंद्रावरून 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। दुपारी 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून।

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 6 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण, 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा आवार माझे शिवार, 8 वाजता पुन्हा एकदा आकाशवाणी मुंबई अस्मिता महाराष्ट्राचं प्रसारण। आठ वाजून 15 मिनिटांनी दिल्ली केंद्रावरून संसद समीक्षा, 8:30 आकाशवाणी मुंबई अस्मिता महाराष्ट्राचं प्रसारण, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ॲट नाईट, 9:15 विविध भारती राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम, 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन समाजाचं कामकाजाचं ध्वनिमुद्रण आणि त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा विविध भारतीचं राष्ट्रीय सेवा प्रसारणाचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 11 वाजता हिंदी समाचार, 11:05 इंग्रजी समाचार, तर 11:10 आमची प्रसारणसभा समाप्त होईल। तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची।

आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमात मी अनिता देव आपले स्वागत करते. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एचआयव्ही बाधित बालकांच्या विशेष बालगृहाला आयोगाची भेट. 18 प्रकरणांवर सुनावणी. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वेदांत कुडकेला सुवर्ण पदक तर अर्णव शेजूला रौप्य पदकाचा मान. गाव नकाशे आणि डिजिटल मोजणी नकाशे महाभूमी पोर्टलवरून पाहता आणि डाउनलोड करता येणार. शासकीय परवानगीशिवाय वाळू मुरुम दगड मातीचे उत्खनन केल्यास 10 पट दंड. आता बातम्या विस्तारानं. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय विष्णू पुराणिक तसेच आयोगाच्या सदस्यांनी बीड येथील एचआयव्ही बाधित बालकांच्या विशेष बालगृहाला भेट देऊन तेथील सुविधा आणि व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बालहक्क संरक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. एकूण 18 प्रकरणांवर सुनावणी झाली असून त्यापैकी 10 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर उर्वरित प्रकरणांबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले. सुनावणीनंतर आयोगाने जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयोगाच्या सचिव वंदना जैन, सदस्य गीतांजली बाळाजी बुटी, शुभांगी संजय तांबट, संजय निळकंठराव लहाके पाटील, अतुल आनंदराव देसाई, प्रवीण संजाबराव भुजाडे, मिलन देवेंद्र जंगम, कनिष्ठ काळजीवाहक अजय लोंढे, परिवीक्षा अधिकारी उज्ज्वला होवाल, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी शेख फारूक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. देशभरातील बलाढ्य मल्लांच्या उपस्थितीत पार पडलेल्या 13व्या अखिल भारतीय स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत परळी वैजनाथ तालुक्यातील कन्हेरवाडी गावच्या 2 सुपुत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या कन्हेरवाडीच्या वेदांत विजय कुडके याने सुवर्ण पदकावर तर याच गावच्या अर्णव चंद्रकांत शेजूळ याने रौप्य पदकावर आपले नाव करून संपूर्ण देशात परळी तालुक्याचे आणि बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. ही प्रतिष्ठेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दिनांक 31 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, पंजाब, केरळ, हिमाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, बिहार अशा विविध राज्यांतील अव्वल दर्जाच्या कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. भूमी अभिलेख विभागाने जमिनीच्या मोजणीनंतर दिली जाणारी क प्रत आणि डीजी मॅप या आधुनिक सुविधा 2022 पासून ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यासोबतच आता नागरिकांना जुने स्कॅन केलेले गाव नकाशे आणि डिजिटल मोजणी नकाशे महाभूमी पोर्टलवरून पाहता आणि डाउनलोड करता येणार आहेत. नकाशांसाठी सरकारी कार्यालयांचे वारंवार मारले जाणारे हेलपाटे कायमचे बंद होणार आहेत. जमीन मोजणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारी अधिकृत क प्रत आणि डिजिटल स्वरूपातील डीजी मॅप आता ऑनलाईन प्रणालीद्वारे थेट मिळवणे शक्य झाले आहे. हसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या सर्व सेवा डिजिटल करण्यासाठी महाभूमी हे अत्याधुनिक पोर्टल विकसित केले असून याद्वारे नकाशे सहज उपलब्ध होत आहेत. राज्यातील गौण खजिनांच्या अवैध उत्खननाला आणि तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. नैसर्गिक संसाधनांची होणारी लूट थांबवण्यासाठी यापुढे स्वामित्व धनाच्या थेट 10 पट दंड आकारण्याची तरतूद केली जात आहे. यामुळे वाळू आणि मुरुम माफियांना चाप बसणार आहे. शासकीय महसुलात मोठी वाढ होणार. पर्यावरणाचे नुकसान थांबणार. अवैध उपशामुळे नद्यांचे पात्र, डोंगर आणि पर्यावरणाची मोठी हानी होत होती. कडक नियमांमुळे या विनाशाला आळा बसेल. तसेच दंडाच्या रकमेतून शासनाचा महसूल कमालीचा वाढण्यास मदत होऊ शकते. 7 ऑगस्ट आजचे दिनविशेष. 7 ऑगस्ट 2000 ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत 9 वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले होते. 7 ऑगस्ट 1925 पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरित क्रांतीचे जनक आणि केंद्रीय कृषी मंत्री डॉ मनकोंबू सांबसिवन तथा MS स्वामीनाथन यांचा जन्म. आणि याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवतो. निवेदन अनिता देव यांचं तर लेखन आणि सहकार्य शिरीष शिंदे बीड. सादर करते होते योगीराज बच्चे.

0: श्रोते, आत्ताच आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व.
0: महिला विश्व हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सकाळी 10:30 हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या 7:10.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 35 49 85 9637 35 4985.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विनियोजन विधेयक 2026 संसदेची मान्यता. लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक पारित. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे. जात पडताळणी समितीच्या निर्णयात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. एसआयआरमधून सुटलेल्या मतदारांना

0: ही मतदार यादीत नावं समाविष्ट करता येतील, निवडणूक आयोगाचा निर्वाळा. आणि जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात, मराठवाड्यात पुढचे 5 दिवस पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सुमारे 23,731 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. यामुळे 1.5 लाख रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी सांगितलं. देशांतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅसचं उत्पादन सुमारे 10 पटीने वाढवणं हे योजनेचं उद्दिष्ट असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले,
1: कंप्रेस्ड बायोगैस सीबीजी इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: संसदेनं काल विनियोजन विधेयक 2026 मंजूर केलं. लोकसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत विचारार्थ सादर केलं. चर्चेनंतर राज्यसभेनं हे विधेयक लोकसभेला परत पाठवलं. दरम्यान विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसह विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्याचा निर्णय काल घेण्यात आला. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं हा संप पुकारला होता. सरकारच्या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
2: आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते बंधनकारक आहेत. त्या निर्णयाच्या अनुसार या ठिकाणी जी काही रजिस्ट्री आहे ती आम्ही ओपन केली. आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्येच पुन्हा सुनावणी चाललेली आहे, त्यामुळे कुठलीही बाजू घ्यायच्या ऐवजी आम्ही माननीय उच्च न्यायालय काय सांगतोय याचा विचार करू आणि जे उच्च न्यायालय सांगेल तेच करण्याचा आमचा प्रयत्न.
0: दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्यावरून राज्य सरकारवर टीका केली होती, त्यावर फडणवीस यांनी हे भाष्य केलं. जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती तपासण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून जाणीवपूर्वक काही झालं असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर इथं माध्यमांशी बोलत होते. मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी सांगितलं. ब्रिक्सच्या 20 देशातले 500+ सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरांची देवाणघेवाण होण्याला या परिषदेमुळे मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधल्या शिक्षण सेवक तसंच शिक्षक या 30,209 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीनं ही भरती करण्यात येत असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना

0: नंतरही मतदार यादीत नावं समाविष्ट करता येतील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत संबंधित मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा नाव नोंदवता येईल असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड उपविभागानं विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम 100% काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा गंगाखेड हा पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. श्री वी कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहानं त्यांना मराठी साहित्यविश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल जालना जिल्ह्यात बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. जैविक शेती, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत कृषी विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून संशोधनाधिष्ठित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचं मंत्री जयस्वाल यांनी आवाहन केलं. पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीनं लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना 2026 हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. परभणी जिल्ह्यात पालम इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा काल पार पडला. यात एकूण 187 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 60 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 12 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. जालना इथल्या महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल हिवराळे यांच्यासह 5 कर्मचाऱ्यांना 1.5 लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली. महाविद्यालयातून प्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजा रोखीकरण आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ देण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या बाळापूर इथल्या डेबेकर कुटुंबियांनी पिकांवर फवारणीसाठी घरात ठेवलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्यानं संपूर्ण कुटुंबाला विषबाधा झाली. या घटनेत 2 मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या पालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लातूर शहरात कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरावस्था आदी मूलभूत नागरी समस्यांकडे काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महायुती आणि घटक पक्षांच्या वतीनं काल गांधी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत शहरातली प्रलंबित विकासकामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. पैठणच्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या धरणातून 6000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे 4300 घनफूट, उजव्या कालव्यातून 1000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या 10000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा सुमारे 93% स्थिर आहे. दरम्यान हवामान विभागानं मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात पुढचे 5 दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गोबर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विनियोजन विधेयक 2026 संसदेची मान्यता. लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक पारित. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोतेहो सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: ऐ ग,

0: गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व. सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व. महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका. दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
5: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य, आरोग्य, माहिती, मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण, उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे. तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: आम्हा घरी धन शब्दांची सरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग श्रुती हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग कविता कथेत नेतो मनाला नवा संग अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणीही आणते
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

0: हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 7:25
1: मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि या अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्या नंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
0: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 च्या इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
0: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
1: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचे नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचे नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर

0: आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत. 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांच्या तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो. त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2-3-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काय तपासणार, राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही. आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे, आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात. त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: SIR मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 1-10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूरमध्ये थोडा गृहभेटचं काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते,

0: ना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे.

एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.

0: पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: सकाळचे 7:40 होत आहेत.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोते, सकाळचे 7:40 झाली आहेत.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
8: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की गेल्या भागापासून आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा कार्यक्रम आपण सुरू केलाय. या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्य

0: गुजर आपल्याला विविध आजार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असणारे उपचार याविषयीची माहिती देणार आहेत. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मला सांगा की सर्व प्रकारचे आजार कायमस्वरूपी मुळापासून बरे करायचे असतील तर आयुर्वेदिक उपचार उपयुक्त ठरतात, आजच्या या भागामध्ये ते कसे काय उपयुक्त ठरतात यावर आपण काही प्रकाश टाकाल का?
1: आयुर्वेद चिकित्सेचं हे तर वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदामध्ये फक्त लाक्षणिक चिकित्सा केली जात नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट रुग्ण बरेच दिवस घेत जातो, पण आजार मुळापासून बरा झालेला नसेल तर स्वाभाविक आहे तो वाढत जायला मदत होते आणि त्यावेळेला काय करायचं हा रुग्णापुढे प्रश्न उभा राहतो. म्हणजे बऱ्याच वेळेला समजा सांधेदुखीचा एखादा रुग्ण आहे, गुडघे दुखायला लागले, तात्पुरते पेन किलर्स घेतल्या जातात, कॅल्शियम सारख्या गोळ्या घेतल्या जातात, तात्पुरतं रुग्णाला बरं वाटतं पण नंतर हळूहळू त्रास वाढतच जात असतो. कारण कशामुळे गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, बऱ्याच जणांना चिकनगुनिया डेंग्यू होऊन गेलेला असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे त्रास नंतर दिसत असतात, तेव्हा गुडघे दुखतात. पण त्यावेळेला फक्त पेन किलर घेऊन किंवा गुडघे दुखीसाठी ट्रीटमेंट करून उपयोग नसतो, तर चिकनगुन्यामुळे जे शरीरात बदल झालेले ते नॉर्मल करणं गरजेचं असतं. असे कितीतरी आजार आहेत, मधुमेह आहे, रक्तदाब आहे, थायरॉइड आहे, किडनी फेल्युअर सारखे आजार आहेत, कॅन्सर सारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये नक्की काय बदल शरीरामध्ये घडत असतात. वर्षानुवर्ष औषधं घेत राहायची हा एक माइंडसेट रुग्णामध्ये तयार झालेला असतो, पण हे आजार बरे होऊ शकतात अशी बऱ्याच रुग्णांना कल्पनाच नसते.
0: बरोबर.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
0: डॉक्टर, आता आपण हे आयुर्वेदिक उपचार उपयुक्त कसे ठरतात याची माहिती देतोय, यावर अजून काही सांगू शकाल का?
1: आयुर्वेदामध्ये शरीरात काय पद्धतीने बदल झाले आहेत, वात पित्त कफ या दोषांपैकी कोणते दोष वाढलेले आहेत, रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे 7 धातू आहेत त्यातल्या कोणते धातू दुष्ट झालेले आहेत, नक्की आजार होण्यामागची काय कारण आहेत, जेव्हा तुम्हाला कोणती लक्षणं दिसतात किंवा आजार होत असतो त्यावेळेला त्याची सायकल ऑलरेडी शरीरात कम्प्लीट झालेली असते, तेव्हा तुम्ही टेस्ट करता तेव्हा तो आजार झाला हे आपल्या लक्षात येतं आणि नंतर आपण चिकित्सा करायला लागतो. त्यामुळे ती सायकल कशी ब्रेक होईल, म्हणजे ज्याला आयुर्वेदाने संप्राप्ती भंग असं म्हणलेलं आहे, त्यासाठी उपचार होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी आयुर्वेदामध्ये मुळापासून उपचार जे केले जातात आजार कायमस्वरूपी बरा होण्याच्या दृष्टीने, मग ते त्वचा विकार असू देत, पोटाचे विकार असू देत किंवा इनफर्टिलिटीच्या केसेस असू देत, कॅन्सर सारखा आजार, कॅन्सर हे ॲलोपॅथिकनुसार निदान झालं पण आयुर्वेदानुसार त्याचं निदान काय केलं जाते, त्याच्या मागचे हेतू काय आहेत, या सगळ्यांचा विचार हा प्रत्येक आजाराच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये केला जातो आणि त्यानुसार उपचार होतात. त्यामुळे आजार कायमस्वरूपी बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचार हे हितकारक ठरतात.
0: बरोबर.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
0: पुढच्या भागातही आम्ही आयुर्वेदाबद्दलचीच आणखी काही माहिती आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 7:45 झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते, सुरेश वाडकर यांचा आज जन्मदिन आहे. भारतीय संगीत विश्वातील अत्यंत मधुर सुरेल आणि भावस्पर्शी आवाज म्हणजे गायक सुरेश वाडकर. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया लाभलेले चित्रपट संगीत असो, भक्तिगीत, गझल आणि विशेषतः सुगम संगीत या क्षेत्रात आपल्या गायकीचा त्यांनी अगदी अमीट ठसा असा उमटवला आहे. त्यांना सुगम संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी

साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला आहे. श्रोतेहो, मराठी सुगम संगीतामध्ये सुरेश वाडकर यांच्या आवाजात एक विलक्षण कोमलता, शब्दांची स्पष्टता आणि भावनांचा सहज आविष्कार आपल्याला अनुभवायला मिळतो. प्रेम, निसर्ग, विरह, अध्यात्म आणि जीवनातील विविध भावछटा त्यांनी आपल्या सुरेल आवाजातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवले आहेत. म्हणूनच त्यांची अनेक भावगीतं आजही रसिकांच्या मनात तितकीच लोकप्रिय आहेत. श्रोतेहो, त्यांच्या गायकीचं वैशिष्ट्य काय असावं बरं? तर स्वरांची शुद्धता, भावनांची खुली आणि शास्त्रीय संगीताची नाजूक छटा. त्यामुळे प्रत्येक सुगम गीत अधिक अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी बनतं. त्यांच्या आवाजातील सौम्यता आणि संयम यामुळे प्रत्येक रचना श्रोत्यांच्या मनात अगदी दीर्घकाळ रेंगाळत राहते. त्यांच्याच आवाजातलं हे सुरेल गीत आता ऐकूयात. गीतरचना आहे मंगेश पाडगावकर यांची.

श्रोतेहो, मराठी भावगीतांचा उल्लेख झाला की काही निवडक आवाज आपल्या मनात सहज उमटतात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे सुरेश वाडकर. शब्दांतील भाव अचूकपणे व्यक्त करण्याची एक विलक्षण क्षमता आणि ताकद असलेले म्हणजे सुरेश वाडकर आणि त्यांच्या भावगीतांना एक वेगळीच उंची लाभली आहे. श्रोतेहो, भावगीत हा केवळ गाण्याचा प्रकार नाहीच मुळी, तर तो कवितेतील भावना सुरांतून व्यक्त करण्याचा एक नाजूक आविष्कार आहे. आणि सुरेश वाडकर यांनी या प्रकारातला आपल्या माधुर्य, संयत आणि भावपूर्ण गायकीनं समृद्ध केलाय. त्यांच्या आवाजातील मृदुता, स्वरांमधील सहजता यामुळे प्रत्येक भावगीत अगदी श्रोत्यांच्या मनाला भावस्पर्श करून जातं. कवी मंगेश पडगावकर असोत किंवा शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांसारख्या दिग्गज कवींच्या शब्दांना त्यांनी आपल्या सुरेल आवाजातून जिवंत केलंय. त्यांच्या गायकीत प्रेम, विरह, निसर्ग, जीवनातील आशा, निराशा आणि मानवी भावविश्वाच्या अनेक प्रभावी छटा अगदी प्रभावीपणे व्यक्त होताना दिसतात. श्रोतेहो, त्यांच्या अनेक सुगम गीतांपैकी जेव्हा आपण आत्ताच ऐकलं की जेव्हा तुझ्या बटांना दयाघना, पहाटे पहाटे मला जाग आली, या गीतांमध्ये केवळ सूर नाही तर शब्दांतील भावना आणि काव्याचा आत्माही तेवढाच प्रभावीपणे ऐकू येतो. तेव्हा ऐकूयात सुरेश भट यांची गीतरचना. रवी दाते यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत सुरेश वाडकर.

0: होती का खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
3: माझ्या सुरांना सुवास आहे, माझ्या सुरांना प्रकाश आहे, कोमल गंधार निषाद आहे, असा आवाज म्हणजे सुरेश वाडकर। भावगीतांना केवळ लोकप्रियता त्यांनी मिळवून दिली नाही, तर या संगीत प्रकाराची अभिजात परंपराही जपली। म्हणूनच त्यांच्या भावगीतांचा प्रवास आजही अनेक पिढ्यांपासून ते आत्ताच्या नव्या पिढीतील संगीतप्रेमींना तितकाच भावतो, आणि प्रत्येक मैफिलीत श्रोते हो त्यांच्या आवाजातील एखादं भावगीत श्रोत्यांच्या मनात कायमचं घर करून जातं, असेही मनामनात त्यांच्या आवाजानं अभिप्रेत झालेले म्हणजे कवी गायक सुरेश वाडकर।

श्रोतेहो, गायक सुरेश वाडकर यांच्या जन्मदिनी त्यांच्या आवाजाला नक्कीच आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांनी नमस्कार केला असेल. आणि या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजता आहेत. 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा सुरुवातीला 8 वाजता मॉर्निंग न्यूज.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील

हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच चार विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ रूट थ्रेड ऑल डायड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या दोन पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा योजनेला मंजुरी दिली. गोबरधन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियाली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या चार पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. यूपीआय आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्पशुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स पेऊस बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. 2 दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं 2 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्या आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ मालवाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरांमुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता, मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत

मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची

0: मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदायांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉ सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथानामतिट्टा कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक पूर्व मध्य प्रदेश राजस्थान केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत दिल्ली हरियाणा चंदीगड अंदमान आणि निकोबार बेटं पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोतो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पुष्पा पागधरे आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात फमू शिंदे यांचं लोकगीत. संगीतकार आहेत अली सईद.

0: जरा
1: हॅलो बीड बरोबर ओळखलं. डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय. तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242 49 59 01. कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी. हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी. मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 0242 49 59.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूया दत्ता पाटील यांची गीतरचना प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

0: मधुकर पाठक यांच्या संगीत निर्देशनात दत्ता पाटील यांचं लोकगीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते प्रल्हाद शिंदे आणि सहकारी.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
0: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर रोशन सातारकर यांच्या आवाजातील हे लोकगीत ऐकूयात.

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत भूमानंद बोगम यांच्या संगीत निर्देशनात मदन वाघमारे यांचं लोक

श्रोतेहो, लोकगीता बरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 9 वाजता.

सन 1982 में अपना बना लो, सन 1983 में आई अर्पण, 1985 में आपके साथ।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 MHz. श्रोते, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुपर हिट हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: कमी वेळा जास्त नफा बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया रफ्तार आणि साबिर खान यांची गीतरचना, मंच मुसिक यांच्या संगीत निर्देशनात। संगीत निर्देशन आहे मीट ब्रॉस यांचं सुद्धा आणि गीतरचना आहे कुमार यांची, तर गात आहेत मीट ब्रॉस फिट आणि मोनाली ठाकूर। चित्रपट आहे बागी।

श्रोतेहो, सुपरहिट हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात निखिल पॉल जॉर्ज आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील बर्फी या चित्रपटातलं गीत.

क्रिएचर 3 या चित्रपटातील अरिजित सिंग यांच्या आवाजातील टोनी कक्कर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते टोनी कक्कर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात फोर्स 2 या चित्रपटातील रश्मी विराग यांचं गीत. गायक कलाकार आणि संगीतकार अरमान मलिक.

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर
2: कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया श्रोते हो अभिजित सावंत आणि अंतरा मित्र यांच्या आवाजात प्रीतम यांच्या संगीत निर्देशनातील कुमार यांचं गीत चित्रपट आहे ढिशूम

0: या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपित आहोत. आणि आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 10:29 होत आहेत. 10:30 अर्थात आपण ऐकणार आहोत महिला विश्व हा कार्यक्रम. लगेचच महिला विश्व या कार्यक्रमात श्रोतेवाज ऐकूयात. आषाढ आणि येणारा चातुर्मास याविषयी डॉक्टर प्रीती पोहेकर यांनी सांगितलेली माहिती. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. तेव्हा आता ऐकूयात महिला विश्व हा कार्यक्रम.
1: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

0: मैत्रिणीनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणीनो, भारतीय संस्कृतीनुसार आषाढ शुद्ध एकादशी अर्थात देवशयनी एकादशी ते कार्तिक एकादशी अर्थात प्रबोधनी एकादशी हा काळ आपल्याकडे चातुर्मास म्हणून साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील पंढरपूर वारीपासूनच साधारणतः या चातुर्मासाचे वेध आपल्या सर्वांना लागतात. मैत्रिणीनो, वर्षा ऋतूतील आल्हाददायक वातावरण आणि सण उत्सवाची रेलचेल म्हणजेच आषाढानंतरचा श्रावण. श्रावणातील शिव उपासना होते ना होते तोवर वाजत गाजत येतो तो गणेशोत्सव. या गणेशोत्सवातच गौरीपूजनानंतर साजरा केला जातो तो पितृपक्ष. मैत्रिणींनो, पितृपक्षात पितरांचे आशीर्वाद घेऊन साफसफाई आणि रंगरंगोटी सुरू होते ती येणाऱ्या दसरा आणि दिवाळी या सणांच्या स्वागतासाठी. शेवटी प्रबोधनी एकादशीनंतर कार्तिकातील तुलसी विवाहाबरोबरच चातुर्मासाची सांगता होते. मैत्रिणींनो, आषाढापासून सुरू होणाऱ्या या चातुर्मासाची धामधूम आता सुरू झालीय आणि त्यासाठीच याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया डॉक्टर प्रीती पोहेकर यांना आणि आजचा विषय आषाढ आणि येणारा चातुर्मास.
1: नमस्कार मंडळी, आज आपण चातुर्मास काय असतो, हा काळ कोणता असतो आणि भारतीय धर्मामध्ये त्याचं काय महत्व आहे ते जाणून घेऊयात. चातुर्मास हा भारतीय संस्कृतीतला एक महत्वाचा कालखंड आहे. चातुर्मास शब्दाचा अर्थ चार महिने असा होतो, म्हणजे एकूण चार महिन्यांचा काळ. हा काळ आध्यात्मिक, नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्टीनं लक्षणीय आहे. ऋतुमानानुसार या काळात काही कालखंड पावसाळा आणि काही कालखंड हिवाळा हे ऋतू येतात. या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचं रूप पारटलेलं असतं. पावसाचा भर असल्यामुळे फारसं स्थलांतर घडत नाही, त्यामुळे चातुर्मासाचं व्रत एका ठिकाणी राहूनच करावं असा प्रघात पडला. हा काळ थंड उबदार असतो. या चार महिन्यांच्या कालावधीत धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आचरणाचं पालन केलं जातं. या काळात निसर्ग चैतन्यमय, प्रसन्न, उत्साहवर्धक असतो. विविध सण उत्सवांनी हा काळ साजरा केला जातो. नवसृष्टी निर्माता ब्रह्मदेव या काळात जेव्हा सृष्टी निर्माणाचं कार्य करत असतो तेव्हा

विश्वाचा पालनकर्ता श्री विष्णू निद्रिस्त असतो, म्हणून चातुर्मासाला विष्णू शयन असं म्हटलं जातं। तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतो असं मानतात। आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो। पूर्वीच्या काळी असं मानलं जाई की देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात। असुरांपासून म्हणजेच दुष्ट प्रवृत्तींपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काहीतरी व्रत अवश्य करावं असं धर्मशास्त्र सांगतं। या चार महिन्यात अधिक उपासना साधना करून सात्विकता पुण्य प्राप्त होतं। उपासनेमुळं नीती वाढते, साधनेनं माणसातलं देवत्व प्रकट होतं। आषाढ शुद्ध एकादशीपासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे देव उठणी एकादशीपर्यंतचा काळ हा चातुर्मास असतो। असं मानलं जातं की आषाढ शुक्ल पक्षातल्या एकादशीला देव निद्राधीन होतात, त्यामुळे या एकादशीला देवशयनी अथवा शयनी एकादशी म्हटलं जातं आणि कार्तिक शुक्ल एकादशीला देव निद्रेतून जागे होतात, त्यामुळे या एकादशीला बोधिनी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनानं आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे दोन महत्वाचे दिवस साजरे केले जातात। चातुर्मासात आषाढ महिन्याचे 20 दिवस, श्रावण भाद्रपद आणि अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस अंतर्भूत होतात। प्राचीन काळातल्या विविध कालगणनेनुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो। कालगणना शास्त्रात असं मानलं जातं की पृथ्वीच्या माणसाचं एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस आणि एक रात्र इतका काळ असतो। त्यानुसार चातुर्मासाचा काळ हा देवांच्या निद्राधीन होण्याच्या निद्रेतून जाग होण्यापर्यंतचा काळ मानला जातो। आपल्याकडे या काळात मोसमी पाऊस सुरू असतो। आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा खऱ्या अर्थानं चातुर्मासाची सुरुवात होते। तर मंडळी, चातुर्मास हा देवतांचा निद्रेचा काळ असल्यानं वाईट शक्तींपासून सर्व लोकांचं रक्षण व्हावं यासाठी या काळात आपण व्रत विधी दान तप करत असतो। त्यामुळे या काळात अनेक सण पूजा व्रत वैकल्य केले जातात। या काळात सर्वत्र अत्यंत धार्मिक आणि सात्विक वातावरण असतं। सर्वसामान्यतः लोक चातुर्मासात एखादं व्रत करतात। पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण करणं, एकभोजन म्हणजे एक वेळेस जेवण करणं, अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढंच जेवणं, एकवाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणं, मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणं, असे भोजन नियम या काळात केले जातात। कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणं पारणं नावाचं व्रत करतात। यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असं सतत 4 मास करायचं असतं। कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा 2 धान्यांवर राहतात, काही एक भुक्त राहतात। चातुर्मासातले असे विविध आचार आपल्या दृष्टीस पडतात। या वर्षीच्या इंग्रजी कालगणनेनुसार आपण जर विचार केला तर 17 जुलै ते 12 नोव्हेंबर हा काळ चातुर्मासाचा काळ आहे। तर मंडळी, चला चातुर्मासातले प्रमुख सण, त्यांचं महत्व 4 महिन्यांनिहाय आपण जाणून घेऊयात। चातुर्मासातला पहिला मास म्हणजे आषाढ। आषाढीचे 20 दिवस या महिन्यात असतात। त्यात येणारे सण आहेत देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी, जी आपण नुकतीच साजरी केलेली आहे। पंढरपूरच्या वारी करणारे म्हणून वारकरी संप्रदायासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो। त्यांचा पांडुरंग त्यांना दर्शन देऊन दुसऱ्या दिवशीपासून निद्राधीन होणार असतो। दुसरा सण आहे गुरुपौर्णिमा। देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू शयनाला जातात, म्हणून हे उपवासाचं महत्वाचं पर्व आहे। भक्तजन या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा करतात। आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी गुरुच्या उपासनेचं विशेष महत्व असतं। या दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरूंची म्हणजे शिष्यांनी त्यांच्या गुरूंची पूजा करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करावा अशी परंपरा आहे। त्यानंतर येतो श्रावण महिना। श्रावण मासी हर्ष मानसी असं वर्णन करताना बालकवींनी
या महिन्यातल्या निसर्गाचा शब्द

चित्र रेखाटलेलं आहे. खरोखरच मनात हर्ष उल्हासाचे तरंग या महिन्यात अनुभवायला येतात. श्रावणातले संपूर्ण 30 दिवस म्हणजे सगळा महिना हा चातुर्मासाचा भाग असतो. श्रावण महिन्यातला सोमवार विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. शिवभक्त सोमवारचं व्रत आणि उपवास करतात. श्रावणी

उपवास करतात. श्रावणी शुक्रवारी जीवती पूजन केलं जातं. त्या दिवशी अनेक ठिकाणी कुलधर्म कुळाचार केला जातो. शुक्रवारी कुलदेवतेची लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन, हळदी कुंकू, फूल, पान, सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो. या विधीला सवाष्ण करणं असं म्हणतात. ही पूजा संतती रक्षणार्थ करावी असं मानलं जातं. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागांची पूजा केली जाते हे तर आपण जाणतोच. हा सण मानव आणि निसर्ग यांच्यातल्या अतूट संबंधांचं उदाहरण आहे. पूर्वीच्या काळी सर्पदंश ही नैसर्गिक आपत्ती मानली जात होती. आजच्या काळी आपत्ती व्यवस्थापन शास्त्रामध्ये ती मानवी आपत्ती आहे. नागदेवतेची कृपा व्हावी आणि त्यानं मानवाला हानी पोहोचवू नये म्हणून नागपंचमीचं व्रत केलं जातं. सर्प यज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतलं. जन्मेजयानं वर मागा असं म्हटल्यानंतर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जन्मेजयानं सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा. जी स्त्री नागाच्या अकृत्यांचं भावपूर्ण पूजन करते तिला शक्तित्व प्राप्त होतं. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. त्यामुळे सर्पभय राहत नाही आणि विषबाधा होत नाही. नागपंचमीच्या दिवशी कापणं, चिरणं, तळणं, भूमी उकरणं, नांगरणं या कृती निषिद्ध मानल्या जातात. कारण या प्रक्रियातून रजतमाशी संबंधित इच्छालहरी उत्सर्जित होतात. त्या वायुमंडळातल्या सकारात्मक लहरींमध्ये अडथळा आणतात. श्रावण वद्य अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखली जाते. बैलपोळा, नंदीपोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदी बैल पूजनीय असतो. त्याचं कारण अर्थातच तो शिवाचं वाहन आहे. शिवाचं वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंडरूप, भैरवरूप, खंडोबाचं वाहन असलेला घोडा झाला. हा देवादिकांचा भाग तर आहेच, पण मंडळी त्याहून ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय उत्साहाचा सण आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या ज्याच्या जीवावर सगळी मानव जात धान्य, अन्न पदार्थ मिळवू शकते त्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची पोळ्याच्या दिवशी पूजा केली जाते. अमावस्येच्या आदल्या दिवशी पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांद्यावर मळण्यात येते. याला खांदमळणी असं म्हणतात. या दिवशी शिंग चाळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. अंबाडीचं सूत काढून त्याची वेसन नवीन बैलाच्या नाकात घातली जाते. नवीन घुंगरमाळ, नवीन झूल, वेगवेगळ्या प्रकारचं हिंगूळ बैलाच्या शिंगांना लावून पोळ्याच्या दिवशी बैलांना छान सजवलं जातं. त्यांना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पोळ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतागायत चालू आहे. पुढे अश्विन आणि कार्तिक महिन्यांच्या पौर्णिमेला होणाऱ्या उत्सवात गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी पोळ सोडला जाई. सोडण्यापूर्वी त्याला धुतलं जाई, रंगवलं जाई, सजवलं जाई आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गायी आणून उभ्या केल्या जात. मग त्यांच्या कानात तू वासरांचा पिता अशा अर्थाचा मंत्र म्हणत आणि गायींच्या कानात हा तुमचा पती अशा अर्थाचा मंत्र म्हटला जाई. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वशिंड मोठे, शेपटी मऊ, लांब केसांची, पृष्ठभाग रुंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकदार, बांधा डौलदार, डरकाळी मेघ गर्जनेसारखी असावी, त्याच्या तोंडात 18 दात असावेत असं सगळं मत्स्यपुराणात सांगितलेलं आहे. तर असा हा पोळ म्हणजे बैल ज्याची सगळ्या प्रकारची काळजी शेतकरी घेतात. बैलपोळ्याच्या दिवशी रणहलगी, शिंग, ढोल, लेझीम अशी वाद्य वाजवून गावभर बैलांची मिरवणूक काढली जाते. शेतकरी विविध क्रीडा गीतं, लोकनृत्य सादर करतात. मंडळी, आपला भारत देश हा कृषी प्रधान असल्यामुळं पोळा हा बैलांचा सण मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो. शेती करताना बैल अत्यंत महत्वाचा उपयोगी प्राणी असून नांगरणं, वखरणं, मळणी वगैरे सगळ्या गोष्टी बैलाच्या मदतीनंच आपण करतो. श्रावण वद्य अमावस्येला हा सण आपण साजरा करतो. या दिवशी आपण बैलाला, मी जसं आत्ता म्हणाले,
न्हाऊ माखू घालतो, त्याची पूजा करतो, त्याच्यासाठी मुद्दाम गोडाचं जेवण करतो.

त्याची मिरवणूक काढतो आणि वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहावी यासाठीही आपण प्रार्थना करतो. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून समुद्र किनारी राहणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी समुद्राचं पूजन केलं जातं. या श्रावणी पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ तिला संरक्षणाचं वचन देतो. श्रावण मास अमावस्येला पिठोरी अमावस्या असते. पुत्रवती आईनं आपल्या मुलाचं आयुष्य वाढावं यासाठी हा सण साजरा केला जातो. म्हणून या दिवसाला मातृदिन असंही म्हणतात. बघा, ज्या संस्कृतीत गुरुची पूजा केली जाते, ज्या संस्कृतीत प्राण्यांची पूजा केली जाते, अगदी इतकंच काय निर्जीव वस्तूंची देखील पूजा जी संस्कृती करते, ती संस्कृती आपल्या मातेला कशी विसरेल. मुळात आपल्या संस्कृतीत मातेला फार महत्व आहे. आई ही केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी असते. आई या दोन अक्षरांमध्ये छोट्याशा विश्वाला गवसणी घालण्याचं अतूट सामर्थ्य आहे. वात्सल्य आणि त्यागाची मूर्ती म्हणजे आई. अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. जननीच्या त्यागाचा, सेवेचा, समर्पणाचा, औदार्याचा मातृदिन उत्साहात साजरा करून तिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पित केले जातात. अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन, म्हणजेच पिठोरी अमावस्या. चातुर्मासात आणि श्रावणात वारंवार केली जाणारी एक आध्यात्मिक कृती आहे औक्षण, अर्थात ओवाळणं. एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, रादर इट ट्रान्सफॉर्म्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आता हे जेव्हा मी म्हणतीये, मला माहिती आहे तुम्ही तिकडून म्हणाल, हो न्यूटनचा नियम आहे, माहिती आहे. तर मंडळी आता पुढचं ऐका. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तर पूर्णच उरतं. आता तुम्ही म्हणाल, हो हेही माहिती आहे, हा एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे. पण श्रोते हो, हा केवळ एक मंत्र नाही. अहो, 16व्या 17व्या शतकात न्यूटन जे सांगतोय ते तर हजारो वर्षांपूर्वी आमच्या ईशावस्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलंय. ऊर्जेला उगम नाही आणि अंतही नाही. सत चित आनंद याचाही अर्थ तोच. परमात्मा किंवा ऊर्जा काहीही म्हणा, दोन्ही एकच, अनादि अनंत. मनुष्य हा एक अनंत ऊर्जेच्या कणांनी बनलेला ऊर्जेचा गोळा मात्र आहे. त्याचं अस्तित्व ही ऊर्जा आणि त्याच्या भोवतीही एक ऊर्जाच विद्यमान आहे, ज्या ऊर्जेला नाव आहे ऑरा. हा ऑरा जर संतुलित असेल तर आपलं अस्तित्व संतुलित. आता हे कसं जमेल यावर विचार करत असताना आपल्या पूर्वजांना अनंत मार्ग सापडले असावेत. जसं स्तोत्र, मंत्रपठण, रुद्राक्ष मंत्रधारण, अलंकार धारण, औषधी वनस्पती धारण, गंध, भस्मलेपन इत्यादी. त्यातलाच एक महत्वाचा औरारक्षक उपाय म्हणजे ओवाळणं, अर्थात औक्षण करणं. आपल्याला माहिती आहे, कुणाचा वाढदिवस असेल, कोणी परीक्षेला चाललेला असेल, कोणी महत्वाच्या कामावर चाललेला असेल, कोणी काही विशेष कामगिरी केलेली असेल आणि काही पराक्रम करून परतलं असेल, तर ओवाळणं हा एक अगदी हमखास करावयाचा वैज्ञानिक विधी आहे. तो पूर्वीही होता आणि आताही आहे, पण त्याचं अस्तित्व आता अंधश्रद्धेपुरतं राहिलेलं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की जीवजंतू, बाधा, अरिष्ट यापासून मानवाचं संरक्षण करणं हे औक्षण विधीतून होत असतं. प्रतिकार क्षमता अल्प असलेली लहान मुलं, सतत कामानिमित्त बाहेर असणारी घरातली करती मंडळी यांना अनेक व्यवधानं असतात. परिणामी त्यांच्या भोवतालचं ऊर्जा वलय क्षीण होतं. त्यामुळेच महाप्रचंड ऊर्जेचं लघुरूप असलेल्या निरांजनानं, अर्थात सुवर्ण, अक्षदा, सुपारी अशा ऊर्जावस्तू वापरून अत्यंत सकारात्मकतेनं आणि विशेष प्रेमादरानं

ज्यांचं वृत्त हे ओथंबून येतं अशी व्यक्ती म्हणजे आई किंवा पत्नी. यांच्या ओवाळण्यानं हे आभावलय हा औरा पुन्हा मजबूत होतो आणि शरीरातली ऊर्जा केंद्र आणि सप्तचक्र पुन्हा ऊर्जित होतात आणि व्यक्ती दुरुस्त होते, तंदुरुस्त होते, बाधामुक्त होते. वारंवार आजारी पडणाऱ्या किंवा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा या उपायानं आराम पडताना दिसतो. श्रावणातलं पावसाळी वातावरण, आभाळी हवा आणि जीवजंतू रोगराई यांचं वाढलेलं प्रमाण या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुलांना ओवाळणं तसंच काही ना काही निमित्तानं पुन्हा पुन्हा ओवाळणं हे विशेष संयुक्तिक आहे. आयुष्यमान भव किंवा आयुष्यवान व्हा, आयुष्यवंत व्हा अशा शब्दातून कदाचित औक्षण आणि औक्षवंत असे शब्द तयार झालेले असावेत. त्यामुळे घरातल्या सर्वांचं जर खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर अगदी डोळसपणे काही प्रथा त्यामागचं वैज्ञानिक तथ्य समजून आपण त्या पाळल्याच पाहिजेत असं मला वाटतं. त्यानंतर येतो भाद्रपद महिना. हा महिना जवळजवळ सणमयच असतो. यात गणेश उत्सव, हरतालिका, महालक्ष्मी असे महासण येतात. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला हरतालिका साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. हे व्रत कुमारिकांनी मनासारखा पती मिळावा आणि सौभाग्यवतींनी पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून आवर्जून करावं असा प्रघात आहे. हरितालिका हे पार्वतीचंच एक नाव. पार्वतीनं आपल्या प्रबळ इच्छेनं खडतर तपश्चर्या करून महादेवाला प्राप्त केलं आणि त्याचीच आठवण म्हणून या व्रताचं आचरण केलं जातं. त्यानंतरच्या पुढच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी घराघरात गणपतीची स्थापना करून त्याची पूजा केली जाते. हा सण आपण 10 दिवस साजरा करतो आणि अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन करतो. गणपती बसवण्याची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली हे तर आपण जाणतोच. स्वातंत्र्यसंग्रामामध्ये लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नांचा विचार विनिमय करावा हा त्यांचा हेतू होता. पण मंडळी, त्यांनी गणपतीचीच पूजन करण्यासाठी निवड का केली असावी आणि हा उत्सव 10 दिवसच का साजरा केला जातो त्याचीही काही कारणं आहेत. आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेदव्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचलं, पण हे प्रदीर्घ काव्य लिखाण करणं मध्येच त्यांना अशक्य वाटू लागलं. तेव्हा त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि त्याला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्यावेळी गणपतीनं होकार दिला. म्हणूनच गणपती हे आराध्य दैवत. हे लिखाण 10 दिवस रात्र चालणार होतं. त्या काळात पाणीही वर्ज्य होतं. या 10 दिवसांच्या काळात गणपतीला पाणीही पिता येणार नव्हतं. अर्थात अशा वेळी पाणी न पिण्यानं गणपतीच्या शरीराचं तापमान वाढू शकतं हे जाणून व्यासांनी गणपतीला मातीचं लेपन केलं आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली. मातीच्या लेपनानं गणपती अकडून गेला म्हणून नंतर त्याला पार्थिव गणेश असंही नाव पडलं. हे लिखाण 10 दिवस चाललं. अनंत चतुर्दशीला ते संपलं आणि गणपतीच्या शरीराचं तापमान त्यानंतर खूपच वाढलेलं होतं. हे तापमान कमी व्हावं आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी, अकडलेला गणपती सैल व्हावा म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात शिरवलं. याचं स्मरण म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र जमून स्वातंत्र्य चळवळ तीव्र करावी यासाठी टिळकांनी आराध्य दैवत गणपतीचा उत्सव 10 दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. गणपतीबरोबरच गौरीचं आगमन होतं. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा 2 गौरींचे मुखवटे रंगवून आरास साजरा केली जाते. हा उत्सव 3 दिवस चालतो आणि तो सुवासिनींचा, सवाष्णींचा अत्यंत आवडता असा सण आहे. भाद्रपदानंतर अश्विन महिना येतो. अश्विन महिन्यात शुक्ल पक्ष प्रतिपदेला नवरात्री सुरू होते. हा 9 दिवसांचा उत्सव असतो. यामध्ये घटस्थापना केली जाते आणि देवीची पूजा केली जाते. घटाला फुलांच्या माळा लावल्या जातात आणि 9 धान्य उगवली जातात. नवरात्रीनंतरचा 10वा दिवस म्हणजेच दशमीला विजयादशमी दसरा साजरा केला जातो. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.

या दिवशीच प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून दुष्ट प्रवृत्तीचा विनाश केला. म्हणूनच या दिवशी रावण वधाचं प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. मंडळी, याच दिवशी अष्टभुजा देवीनं महिषासुराचा वध केला. याच दिवशी पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली आपली शस्त्र बाहेर काढली. म्हणून या दिवशी शमी वृक्षाचं पूजन केलं जातं आणि ग्रंथ, पोथ्या, अध्ययन या साहित्याची पूजा सुद्धा केली जाते. शमीची पानं, ज्याला आपण सोनं म्हणतो, ते परस्परांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात. अश्विन शुद्ध पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा येते. चंद्राप्रमाणे चांदणं शिंपत जावं असा बोध हा दिवस देतो. अश्विन महिना आणि कार्तिक महिना हे दिवाळीचे दिवस होत. अश्विनाच्या द्वादशीला गोवसु बारस असतं. या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. त्रयोदशीला धनत्रयोदशी असते. या दिवशी धनाची पूजा केली जाते. चतुर्दशीला नरक चतुर्दशी असते. श्रीकृष्णानं नरकासूर राक्षसाचा वध करून कुमारिकांची तुरुंगातून मुक्तता केल्याचा हाच दिवस. या दिवशी अभ्यंग स्नान करायचं असतं. कार्तिक महिन्यातल्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. हा सण दीपोत्सव म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं आणि घराघरात दिवे लावून आनंद साजरा केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस बलिप्रतिपदा पाडवा हा असतो. हा सुद्धा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी भाऊबीज असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर येणाऱ्या कार्तिक महिन्यात शुद्ध एकादशीला देव उठणी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या शयनानंतर जागे होतात. या दिवशी भूवैकुंठ पंढरीला चंद्रभागेचं दर्शन करून वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेतात. त्याच्या नामस्मरणात दंगून जातात. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीपासून सुरू झालेला चातुर्मास कार्तिक एकादशीच्या पंढरीच्या दर्शनानं संपन्न होतो. असा हा सण उत्सवांचा काळ. चातुर्मासात धार्मिक आणि आध्यात्मिक आचरणाचं पालन केलं जातं. या कालावधीत मांसाहार, मद्यपान आणि अन्य वाईट आचरण टाळलं जातं. चातुर्मास हा काळ मनःशांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. आता जेव्हा या काळात वाईट आचरण टाळलं जातं असं मी म्हणते, तेव्हा असं नव्हे की इतर काळ हा वाईट आचरणासाठी खुला आहे. मंडळी, या काळात मानवाला आपल्या वाईट आचरणाची जाणीव व्हावी आणि त्यापासून त्यांनी परावृत्त व्हावं यासाठीचा हा संबंध काळ आहे. आणि म्हणून चातुर्मासात विविध सण उत्सव साजरे करून समाजात एकतेची भावना दृढ होते आणि धार्मिक आचरणाचं पालन करून भक्तजनांच्या मनःशांती आणि आध्यात्मिक उन्नतीला बळ प्राप्त होतं. ज्यावर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्यावर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो, म्हणजे पंच मास असा हा चातुर्मास असतो. शेतीतल्या पेरण्या ज्येष्ठात होतात. आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात. अश्विनात पिकांची तोडणी होते. कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानाची वेळ येते. चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात. या काळात अनेक व्रत उपासना केल्या जातात. मात्र उपनयन, यज्ञोपवीत संस्कार, विवाह, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान अशी शुभ कार्य केली जात नाहीत. चातुर्मासात काही पदार्थ जसं कांदा, लसूण, मांस, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळं, मुळा, कोहळा, बोर, आवळे, चिंच हे सगळे पदार्थ वर्ज्य आहेत. हे सर्व पदार्थ रजतमगुणयुक्त असल्यामुळे वर्ज्य असतात. कांदा लसणाचा दर्प उग्र असतो. त्याच्या आत असलेल्या कोंबाचं सेवन केल्यानं मन चंचल होतं. चंचल मनात पापी विचार जन्म घेतात. म्हणून या काळात कांदा लसूण वर्ज्य असतं. चातुर्मासात हविष अन्न सेवन करावं. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातलं किंवा सेंदीलोण मीठ ज्याला आपण म्हणतो, गाईचं दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष अन्न आहेत. चातुर्मासात दान करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. अन्नदान, वस्त्रदान, संपत्तीदान, छत्रदान, जलदान, घृत म्हणजे तूपदान, गोदान अशी वेगवेगळी दानं या काळात केली जातात. मंडळी, जसं मी प्रारंभी म्हणाले होते की हा काळ वर्षा ऋतूचा, पावसाचा असतो. या काळात जमीन भुसभुशीत झालेली आहे.

0: असते. रोप बिया खूप लवकर उगवतात, त्यामुळे या काळात वृक्षरोपण करून निसर्गाचा सानिध्य साधायचा असतो. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असतो. चातुर्मासातले सण उत्सव, व्रत वैकल्य, आहार विहार, दान धर्म हे माणसाचं भगवंताशी अनुसंधान आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम हुम विष्णवे नमः. भगवंताचं नामस्मरण करून त्याच्या समीप जाण्याचा चातुर्मास हा काळ आहे आणि हा मार्गही आहे.
1: आषाढ आणि येणारा चातुर्मास याविषयी डॉक्टर प्रीती पोहेकर यांनी सांगितलेली माहिती आता आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
2: श्रोते, आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात आपण आषाढ आणि येणारा चातुर्मास याविषयी डॉक्टर प्रीती पोहेकर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन होतं अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून ऐकत होतात. ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून 102.9 मेगाहर्ट्सवर। श्रोतेहो, सकाळचे 11:01 झाले आहे। प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम।

श्रोतेऊ, या संगीताची धून जरी ऐकली तरी आपल्याला आठवतात ते पार्श्वगायक, अर्थात ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर. 7 ऑगस्ट 1955 रोजी जन्मलेल्या सुरेश वाडकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचं कठोर शिक्षण घेतलं.

केलं आणि 76 सूरसिंगार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर संगीतकार जयदेव आणि रवींद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्याची संधी मिळाली. त्यांचे सुरुवातीचे सिनेमे जलन हे गीत विशेष गाजलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि आत्ताचं जे गीत ऐकतोय आपण त्या गाण्याने तर अत्युच्च असा पराक्रम केलेला आहे. ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे माचीस या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो सुरेश वाडकर यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पडवाल, अलका याज्ञिक सारख्या अनेक नामवंत आणि गायकांसोबत अविस्मरणीय युगलगीतं सादर केली. त्यांच्या स्वरांनी संगीतकार जयदेव, रवींद्र जैन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर डी बर्मन, शिवहरी, कल्याणजी आनंदजी आणि इतर अनेक दिग्गज संगीतकारांच्या सुरांना त्यांनी अधिक समृद्ध केलं. अशा या समृद्ध गायकीला आज नमस्कार करूयात. आणि खरोखरच ज्यांनी पूर्ण जहा व्यापलं आणि जिथे मैही असं आपल्या आवाजानं एक आसमंत त्यांनी व्यापून टाकला ते म्हणजे सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं एक आणखीन एक सुमधुर गीत.

मधुर सय्यद आणि मनाला स्पर्श करणारा आवाज ही सुरेश वाडकर यांची खरी ओळख श्रोते हो. काळ बदलला, संगीताचे प्रवाह बदलले, पण त्यांच्या आवाजातील सात्विकता आणि भावपूर्णता आजही तितकीच मोहक आहेत. चला तर मग अशा सदाबहार गीतांचा आनंद आपण पुन्हा कधीतरी घेऊयात. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरेल गायक सुरेश वाडकर यांच्या अजरामर स्वरांसह आजचा गाता राही मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही संपित आहोत. आकाशवाणीचं हे बीडी केंद्र आहे. सकाळचे 11:10 होत आहेत. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज राष्ट्रीय हातमाग दिन. भारतीय पारंपरिक कौशल्याचा आत्मा असलेलं हातमाग क्षेत्र हे आपल्या स्वदेशाबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम, लोकर यांपासून सुंदर साड्यांची निर्मिती करतात. हातमाग हे अनेकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे.

मैत्रिणींनो, हातमागाचा वापर करून कलावंत मन असलेले लोक आपल्यासाठी सुंदर अशी पैठणीची निर्मिती करतात. त्या पैठणीला बनारशी असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचं महत्त्व

होळीला गोफिले भिंग रंग शोभतो गोऱ्या अंगी हिला नेस वा पैठणी पिवळी नेत्री काजळ कपाळी कुंकू बुक्का गुलाल दुरून फेकू घाला वेणीत मोगऱ्याची जाळी हिला नेस वा पैठणी पिवळी अशी ही पैठणी स्त्रियांचं आणि देवांचं सुद्धा आवडतं वस्त्र महाराष्ट्राचं महावस्त्र सौभाग्याचं लेणं हे एक अतिप्राचीन हातमागावर विणलेलं रेशमी वस्त्र त्याचं मूळ आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण आणि नाशिक जवळील येवला इथे आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी. हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पैठणीचं महत्व पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आवडती व्यक्ती, पत्नी, बहीण, भावजय, सून कोणत्याही नात्यासाठी पैठणी भेट म्हणून देणं हे एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन मानलं जातं. देवदेवतांना सुद्धा पैठणी प्रियच. अशा या पैठणीविषयी बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे पैठणी निर्मात्या स्मिता जोशी यांना. पैठणीचा इतिहास काय आहे, तिची निर्मिती आणि ती आपणा सर्वांना एवढी प्रिय का आहे हे जाणून घेऊया स्मिता जोशी यांच्याकडून. तर स्मिताताई, आपला विणकामाचा प्रवास कुठून झाला आणि त्याची प्रेरणा काय होती?
1: विणकामाचा प्रवास हा माझ्या आईला बघून झालेला आहे. कारण माझी आई सुनीता कुलकर्णी हिला आता 40-45 वर्ष झालेले आहे आणि त्यानंतर मलाही माझं लग्न झालं. मग त्यानंतर मला वाटलं की आपणही पैठणी सुरू करावं. त्याआधी पण मी करतच होते, पण घरी करत होते. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटची ट्रेनिंग घेतली पैठणी साडीची आणि मग हा प्रवास मी चांगला जोरदार रित्या सुरू केला आहे.
0: तुमचं स्वतःचं पैठणी केंद्र आहे?
1: स्वतःचं पैठणी केंद्र आहे.
0: बरं, या पैठणीचा इतिहास काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, पैठणीचा इतिहास असा आहे की राष्ट्रीय विणकर दिन हा 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. स्वदेशी आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आंदोलनाने स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा संदेश दिला आणि हातमाग उद्योगाला मोठी चालना मिळाली.
0: या पैठणीचा पैठण शहराशी काय संबंध आहे?
1: पैठण शहराशी जे पेशवेकालीन राजे होते तर पेशव्यांना ही पैठणी आवडायची आणि त्यांचे घरचे लोक खूप घालायचे पैठणी. म्हणजे पैठणी ही साडी जी होती आधी पेशवेकालीन महाराजे राजे यांच्याच घरामध्ये चालायची. तर त्यांनी आपल्याला त्यांनी विणकरांना पुढे प्रोत्साहन दिले, त्यानंतर पैठणीची सुरुवात झाली.
0: त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला असं आपण म्हणू शकतो पैठणीला.
1: अगदीच बरोबर.
0: कारण की राजे लोक ते मागवत असत आणि तयार करून घेत असत.
1: अगदी बरोबर.
0: ही पैठणी म्हणजे स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि स्त्रियांचं रूप फुलवणारी असं म्हटलं जातं. ही पैठणी बनते कशी, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, साडी तयार करायला आपल्याला आधी आपल्याला साधं रेशीम असतं, जे मोतिया कलरचं असतं, व्हाईट कलर.

0: त्याला आपण कलर करतो, त्याच्यानंतर त्याला
1: रेशीम हे नेहमी तेच असतं.
0: रेशीम आपल्याला जर आपण रेशीम घेतलं हे व्हाईट कलरच रेशीम येतं,
1: दुसऱ्या कुठल्याच रंग
0: दुसऱ्या कलरचं येत नसतं. नंतर आपण त्याची रंगणी करतो रेशीमची, मग त्याचं आपण त्याला खोलणी करतो, म्हणजे रेशीम खोलतो आपण, त्याच्यानंतर त्याचा ताना बाना केला जातो, मग बीम भरला जातो. ही प्रोसिजर करायला आपल्याला कमीत कमी एक महिना लागतो.
1: अच्छा.
0: हो. आणि मग त्याचा बीम भरला जातो, मग त्याची जोडणी केली जाते. जोडणी झाल्यानंतर मग पैठणी सुरू होती. आणि पैठणी ही आपण सुरू करतो तर मग त्याच्यावरती डिझाईन कशी घ्यायची आहे, त्याची रंगसंगती कशी करायची आहे, हे आपण समोरच्या व्यक्तीला कशी हवी आहे, किंवा त्यांनी जरी आपल्याला डिझाईन करून दिली कुठली, तर आपण तीही डिझाईन तयार करून देतो.
1: ती डिझाईन तुम्ही बनवू शकता,
0: बनवू डिझाईन, कुठलीही डिझाईन तुम्ही दिली, स्केच करून दिला तर आपण बनवू शकतो. आपल्याला फक्त स्केच यासाठी असतो की आकार कसा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पारंपरिक मध्ये पारंपरिक पैठणी, मोर पोपट, लोटस, आसावरी पैठणी ह्या साड्यांचे डिझाईन आहेच आहेत, पण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन डिझाईन आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या आपण एक नवीन डिझाईन सुरू केले आहे, जे पूर्ण वीणा, जे वाद्याचे जे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे आपण डिझाईन एक तयार केली आहे आणि ती साडी चालू आहे.
1: आणि या पैठणीचं नक्षीप्रमाणे किंमत बदलते का?
0: हो, ज्याप्रमाणे नक्षी असते, जितकी तुमची डिझाईन जास्त असेल, जितकी मोठी डिझाईन असेल आणि तिला जितकी कालावधी लागणार त्यावरती आपली किंमत ठरते.
1: आणि एक नक्षी बनवायला वेळ किती लागतो?
0: नक्षी, एक नक्षी आपण तयार करायला, म्हणजे जी तुम्ही नक्षी दिली आहे त्याच्यावरती कधी 3 महिने, कधी 4 महिने, कधी 6 महिने, तर कधी 9 महिनेही लागतात साडी तयार करायला.
1: आणि मग ते पूर्ण वेळ ते काम करून नक्षी तयार झाल्यानंतर मग पैठणी लवकर बनत असते?
0: हो. नाही, नक्षी आणि म्हणजे पैठणी हे आपलं सगळं सोबतच चालतं.
1: अच्छा.
0: आपल्याला फक्त धागे असतात, त्या धाग्यांवरती आपण प्रेमाने विणकाम करत करत साडी तयार करतो.

0: आहेच डिझाईनच, कारण की सुरुवातीला त्यावरती गाणं पण आलेलं आहे, जरदारीच्या पदरावरती मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा. म्हणजे मोर ही पारंपरिक डिझाईन आहे, पोपट मोर, आसावरी पैठणी, लोटस, ह्या सर्व पारंपरिक डिझाईन आलेल्या आहेत.
1: आसावरी पैठणी मध्ये कोणतं डिझाईन असतं?
0: आसावरी म्हणजे एक छोटं फूल असतं, तर त्या आसावरी डिझाईनची जी आहे आपल्या इथलचं विमान आहे त्यावरती पण डिझाईन, आणि ते कशावरून घेतलेलं आहे, आपल्या अजिंठा ज्या लेण्या आहेत त्यामध्ये ते डिझाईन आहे, तर त्याच्यातून आपण ते डिझाईन केलेलं आहे. हे सर्व पारंपरिक डिझाईन आहेत.
1: अच्छा, हो. हे पारंपरिक डिझाईन तर तुम्ही बनवू शकताच,
0: हो,
1: पण त्याच्या माझ्या मनात काहीतरी एखादं डिझाईन आलं आणि ते तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही करून देऊ शकता?
0: नक्कीच नक्कीच आपण करून देऊ शकतो.
1: कारण की आता आपण प्रत्येक जण असं जेव्हा खरेदीला येतो तेव्हा डोक्यात त्यांच्या काहीतरी असतं की मला साडीवर असं डिझाईन पाहिजे, तर तुम्हाला जर ते सांगितलं आणि ऑर्डर केली तर तुम्ही तशी पैठणी बनवू शकता?
0: नक्कीच नक्कीच बनवू शकतो. आपण स्केच करून पण तयार करून देतो, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन सांगायची, आपण ते स्केच करून घेतो त्याचं, मग तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण तयार करतो.
1: आणि मग याच्यामध्ये रंगसंगतीचा विचार कसा केला जातो?
0: दोन धाग्यांमध्ये पैठणी साडी तयार होते, दोन ते तीन धागे आपण त्याच्यामध्ये टाकतो, एक आडवा आणि उभा धागा असतो. मग तुम्हाला जो कलर हवा आहे आपण ऑर्डर अशा प्रमाणे घेतो की जर समजा लाल लाल आणि जांभळी असेल, म्हणजे लाल कलर आणि जांभळा कलर असा मिक्स करून आपण केला तर तो जांभळा मिक्स कलर होतो, पिंकिश जांभळा कलर, त्यानुसार आपण करत असतो.
1: ही रंगसंगती तुम्हालाच ठरवावी लागते?
0: हो, तुम्ही जरी सांगितलं तरी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही.
1: त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास असतो का?
0: अभ्यासाचं काही म्हणजे अभ्यास त्याच्या आहेच त्याच्या मागे की कुठला रंग कोणत्या याच्यात चांगला दिसेल, कारण की जर समजा आपण लाल मध्ये काळा टाकला तर तो सुंदरच होईल, पण लाल मध्ये जर आपण असं डल कलर, आकाशी कलर किंवा एकदम असे इंग्लिश कलर टाकले तर तो मिक्स नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरची पैठणी घेतली, आता आम्ही जे पद्धतीने तयार करतो तर आम्ही शक्यतो डार्क कलर तयार करतो, कारण त्या कलरला कधीच मरण नसतं, ते कलर नेहमी चालतात आणि ते कलर तुम्ही कधीही घाला ते नेहमी उठून दिसतात.
1: अच्छा, लोकप्रिय कलर,
0: लोकप्रिय कलर आहे डार्क कलर. ग्रीन झाला, रेड कलर झाला, पैठणी कलर, वांगी कलर, आता नवीन नवीन पण कलर येत आहेत त्याच्यामध्ये, इंग्लिश कलर पण येतात, पण त्याची पसंती थोडी कमी आहे.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पैठणी निर्मिती करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. पैठणीचा रंग कसा असावा, पैठणीवर कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं, या सर्वांची माहिती आपल्याला त्या देत आहेत.
1: म्हणजे पैठणींमध्ये बहुतेक डार्क कलरचं
2: जास्त
1: आकर्षण
2: आहे.
1: म्हणजे प्रत्येक कलर जेव्हा आपल्याला हे करायचे असतात, ते कुठलाही कलर मी सांगितला तरी तुमच्या त्या एकाच रेशीम मध्ये सगळं बनतं. त्याला काही वेगळं
2: रेशीम करण्याची गरज नाही. एकच कलर, फक्त जे तुम्हाला कोणता कलर करायचा आहे, तर आपण जो आडवा धागा आणि उभा धागा असतो त्यामध्ये आपण मिक्स करून करतो तो कलर.
1: बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जी पैठणी बनवतो ही हातमागावरची आहे.
2: हो,
1: तर हातमाग आणि पॉवरलूम पण आजकाल निघाले, म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम असं दोन आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करता का?
2: आपण यात पॉवरलूमचा काहीच उपयोग करत नाही. याच्यामध्ये आपलं पूर्णपणे हातमागाचच आहे. आणि पॉवरलूम आणि हातमाग यामध्ये असा फरक आहे, पॉवरलूम मध्ये जास्त म्हणजे एका दिवसात तुम्ही खूप साड्या करू शकता कारण ते मशीनवरती चालतं. आणि हँड विविंग म्हणजे हाताने आपण तयार करतो, त्याला कमीत कमी सुरू व्हायलाच एक महिना लागतो साडी तयार सुरू करण्यासाठी.
1: तो धागा तयार
2: करण्यासाठी एक महिना लागतो. आणि त्याच्यानंतर साडी विणायला आपली डिझाईन जशी असेल त्याच्यानुसार आपण साडी तयार करतो, त्याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे आपण हातमागाचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात तयार होतं आणि पॉवरलूमचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात तयार होतं.
1: आता हातमागावर विणलेली पैठणी आणि पॉवरलूम मध्ये वर विणलेली पैठणी यात फरक आपल्याला लक्षात येतो का?
2: हो, लगेच लक्षात येतो. हातमागाची जी पैठणी आपण विणतोय तर तिची जी सरळ बाजू असती आणि जी उलट बाजू असती ती दोन्ही सारखी दिसते. आणि जी पॉवरलूमची साडी असते त्यामध्ये धागे असतात.
1: ते जर वेगळं वेगळं दिसलं तर समजून घ्यायचं की ती पॉवरलूमची.
2: अगदीच बरोबर. आणि या दोन्हीच्या किमतीमध्ये पण फरक असतो. जरी तुम्ही पॉवरलूमची डिझाईन जरी सेम असेल पैठणी सारखी, पण पैठणी ही पैठणीच असते कारण ती हँड विविंग केलेली असते. आणि पॉवरलूमची साडी ती पॉवरलूमचीच असते.
1: आणि किंमतीत
2: पण फरक असतो त्याच्यामध्ये.
1: म्हणजे हातमागाची महाग असेल जास्त.
2: हो, हातमागाची महाग असते कारण तिला करायलाही वेळ लागतो. आणि रेशीमवरची पैठणी असते ती प्युअर रेशीमवरच हातमागावरची तयार होते साडी.
1: पूर्वी या पैठण्यांमध्ये सोनं चांदीचा सुद्धा उपयोग केला जात असे.
2: हो,
1: त्याबद्दल काय सांगाल?
2: पूर्वी सोनं चांदीचा उपयोग केला जायचा, आजही केला जातो. पण आज सोनं आणि चांदी खूप महाग झालेली आहे. मग तशा रीतीने जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने साडी विकत घेणारा असेल तर आपण त्यांनी जर तेवढं मेहनतीचे पैसे किंवा रेशीम जरीचे पैसे आपल्याला म्हणजे परवडेल त्या पद्धतीने आपण करू.
1: म्हणजे आजही करता येईल?
2: आजही करता. सोनं तर नसतं पण चांदीचा धागा त्याच्यामध्ये असतो, ती आपण तयारही करून दिलेली आहे.
1: हातमाग आणि पॉवरलूम याच्याबद्दल आपण आता बोललो, पण हातमाग उद्योग टिकून राहावा याच्यासाठी काही उपाययोजना, आवश्यक उपाययोजना तुम्हाला काही वाटतात का?
2: हो, नक्कीच. मला असं वाटतं की हातमागाचं टिकून राहण्यासाठी आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी हातमागाकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणजे विणकर जे विणकाम करताय, साड्या ज्या विणताय, ते त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे विकत घेतल्या जाव्या त्या साड्या जास्त याच्यामध्ये. आणि त्यानंतर नागरिकांनी हातमागावरील कपडे व वस्तू खरेदी करून स्थानिक विणकरांना प्रोत्साहन द्यावं. आणि त्यानंतर विणकरांची आर्थिक सहाय्यक कर्ज अनुदान आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी सरकारने. हा, शासन आपल्याला मदत करतच आहे, पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून आपल्याला विणकामाचे हातमाग परत त्याच्यामध्ये काही रेशीम जरी जे आम्ही तयार करतोय तर त्याच्यात जर आम्हाला काही सवलत भेटली, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन रेशीम करणारे आपल्या इथं जर असतील जे आम्हाला बाहेरून घ्यावं लागतंय, ते जर आपल्या इथं जर करणारे असतील तर आम्हाला कमी पैशामध्ये मिळेल.

0: आपल्या इथं जर रेशीम वगैरे मिळालं तर.
1: हा म्हणजे तुमचा रेशीम आणण्याचा खर्च वाचेल.
0: हा अगदी बरोबर.
1: आणि वेळ पण वाचेल.
0: वेळ पण वाचेल.
1: पैठणी विणताना नवीन पिढी या व्यवसायाकडे कितपत आकर्षित होती असं तुम्हाला वाटतं?
0: पैठणी विणकाम करताना आजकालची नवीन पिढी नक्कीच आकर्षक होत आहे. म्हणजे बरेच जण तर पैठणीच्या म्हणजे बघण्यासाठी शिकण्यासाठी नक्कीच आपल्याकडे येतात. जे नवीन मुलं आहेत.
1: तुम्ही शिकवता का ते?
0: हो आपण शिकवतो पण मला याच्यावरती एक वाटतंय की पैठणला विणकाम जे आहे ते तिथं शिकवलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं आणि ज्यांना शिकायचं असेल ते इथं राहणाऱ्या लोकांना ते शिकू शकतात.
1: महिलांसाठी हा व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासारखा?
0: महिलांसाठी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे हा व्यवसाय. तुम्ही शिकल्या, जर तुम्ही पैठणी विणकाम शिकले तर तुमचे नवीन पिढी पण शिकण्यास उत्सुकता दाखवते त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण जर आपणही ऑनलाईन पद्धतीने आपणही स्वतः बोलू शकतो, करू शकतो, साड्या विकू शकतो.
1: सोशल मीडियाचा
0: वापर आपण करू शकतो यामध्ये.
1: तुम्ही स्वतः विणलेली एखादी पैठणी याला किती दिवस लागले आणि तुमचा काही अनुभव? मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा विणलेली पैठणी तुम्हाला आठवते का?
0: नक्कीच आठवते मला. माझ्या ट्रेनिंग मध्ये मी पहिल्यांदा पैठणी विणली होती तर तिला मला एक सात महिने लागले बरोबर. आणि तिचा प्रवास पूर्ण रेशीम खोलण्यापासून जोडणीपासून पूर्ण तयार झाला. आणि ज्यावेळेस मी ती साडी विणली तर ती मी घालून फोटोही काढले.
1: कारण
0: मी स्वतः विणलेली पैठणी.
1: नवीन डिझाईन्स आणि पारंपरिकता याच्यामध्ये समतोल तुम्ही कसा साधता?
0: नवीन डिझाईन जरी म्हणजे नवीन डिझाईन आपण केली असेल तर त्यामध्ये जर पारंपरिक डिझाईन कुठं मॅच होते आहे का तर ती आपण एखादी तरी पारंपरिक डिझाईन त्यामध्ये टाकतोच.
1: म्हणजे मग त्याचं
0: कॉम्बिनेशन संगम होतो आणि ते दिसायलाही छान दिसत.
1: जे लोक पैठणी स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असतात किंवा आपल्याला आवडतच म्हणजे पैठणी हे सगळ्यात आवडतं वस्त्र आहे, तर अशा लोकांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
0: ज्यांना पैठणीची खूप आवड आहे ते तर आपल्याकडून घेतातच. म्हणजे पैठणी ही साडी ते घेतातच. तर ते सांगितलं तर आपण नक्कीच तयार करून विणूही शकतो. आणि नवीन डिझाईन असेल तर नवीन गिराईक पण येतं. कारण आजकालच्या यांना सगळ्या नवीन पिढीला हे नवीन पाहिजे नसतं काहीतरी. त्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही स्केच करणारे असतील त्यांनी आपल्याला सांगावं तसे स्केच करून
1: थोडा वेळ द्यावा
0: म्हणजे. आणि त्यांचे कलर रंगसंगती जे असेल त्यानुसार आपण तयार करू.
1: पैठणी विणायला सुरुवात केल्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता असतो?
0: पैठणी विणकाम सुरू करण्यापासून सर्वात जो मोठा आनंदाचा क्षण असतो की ती पैठणी आपण पूर्ण तयार केली. कारण की तिला आपण एक लहान मुलाप्रमाणे जपतो. ज्या पद्धतीने तिचा प्रवास सुरू होतो, जोडणी झाल्यावरती आपण जे पट्टे मारून डिझाईन सुरू करतो तर तिला अगदी लहान मुलासारखं जपावं लागतं. सारखं विणकाम करणे आणि रोजचं विणकाम फक्त 1 ते 1.5 इंच 2 इंच असं तयार होत असतं.
1: रोज फक्त 1.5 इंच?
0: येस. अख्खं तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तुम्ही 3 ते 4 इंच विणू शकता. कारण इतकं बारीक काम आहे ते. मग त्याला रोज व्यवस्थित झाकून टाकणे, त्याला परत डाग नाही पडला पाहिजे. जे छोटे लाईटचे बारीक किडे असतात ते जर लागले तर त्याचा डाग पडला तर साडी परत कोणी घेणार नाही आपल्याकडून. म्हणून त्याला सारखं जपून ठेवणं, हे करणं. ज्यावेळेस पूर्ण साडी तयार होते आणि आपण जी कटिंग करून जेव्हा ती साडी काढतो तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो
1: की त्यापर्यंत कुठेही डाग पडला नाहीये.
0: साडी खूप छान तयार होऊन आलेली आहे की आपण त्याच्यात रेशीम जरची पण संगती खूप सुंदर झालीये. डिझाईनही खूप छान झालं. आणि सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने, ते तर अजून खूप आनंद वाटतो.
1: पण तयार झाल्याचा एक आनंद वेगळा आणि नंतर ती
0: विक्री होऊन हा तो एक आनंद वेगळा असतो.
1: तुम्ही पैठणी विणायला शिकलात आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला शिकलात, पण ती सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले?
0: सकारात्मक बदल हे झाले की आपण ज्या महिला आहेत बऱ्याच जणी की बाहेर जाऊन काम नाही करू शकत. म्हणजे काही जणांचं शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, किंवा काही जणांचं घरी पण म्हणतात की बाहेर कामाला नाही जायचंय. मग हे जर तुम्ही शिकले पैठणी तयार करायचं तर तुम्ही घरी बसून पैठणीसाठी तयार करू शकता. कारण त्याचा हातमाग वगैरे आपण आपल्या घरी जागा असेल तर लावू शकतो. आणि त्यामध्ये मी तयार करते साड्या.

0: तर मी स्वतः विक्री करते, तर माझा मला खूप आनंदही वाटतोय आणि मला प्रोत्साहनही मिळालंय त्याच्याबद्दल.
1: म्हणजे असं असतं का की आता तुमच्याकडे कोणीतरी काम करायला एखादी बाई आहे आणि ती पैठणी विणणार आहे, तर तिचा हातमाग ती घरी घेऊन जाऊ शकते?
0: हो नाही नाही, तुमचा हा तो हातमाग आपण त्यांना देतो घरी तयार कर, पण ती तुम्हाला पूर्णपणे रित्या सगळं आलं पाहिजे पैठणी मधलं, तरच आपण देतो.
1: पण देऊ शकतो
0: घरी जाऊन. तुम्ही जर परफेक्ट शिकले त्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच घरी देऊ शकतो.
1: की मग तुम्ही घरी जाऊन ती पूर्ण तयार करून,
0: आपण त्यांना पूर्ण सुरू करून देतो साडी, तुम्ही पूर्ण विणून घ्यायची
1: त्यांची पूर्ण झालेली साडी, ते आपल्याला आणून देतात.
0: नक्कीच आपल्याला आणून देतात. म्हणजे ती तिचं घर सांभाळून, तिचे पाहुणे आलेले, मुलं बाळ सांभाळून साडी आपली तयार करू शकते.
1: म्हणजे तिला वेगळं तुमच्या ह्याच्यामध्ये यायची
0: गरज नाही,
1: केंद्रामध्ये येऊन विणलं पाहिजे अशी कंपल्सरी
0: नसते. नक्कीच आहेच, बऱ्याच जणी आपल्या अशा आहेत महिला की ज्या घरी तयार करून साड्या आपल्याला देतात,
1: फक्त तुम्ही त्यांना डिझाईन सांगता,
0: डिझाईन रेशीम जर वगैरे आपण त्यांना देतो,
1: ते सगळं तुम्ही पुरवायचं
0: आणि त्यांची जी मजुरी असेल ती आपण त्यांना देतो.
1: बरोबर. पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: पैठणी साडी नक्कीच महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे संस्कृतीचं. आणि आजकालच्या ज्या नववधू आहे किंवा बऱ्याच महिला आहेत ज्या की छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा, ज्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पैठणी साडी घेतात आणि आजही त्या आनंदाने घालतात. किंवा समजा एखादी मुलगा, आता माझाच मुलगा आहे, तर मी जरी पैठणी साडी तयार करत असेल तरी तो इंजिनियर झालाय आता, तर त्यांनी मला त्याच्या पहिल्या पगारामध्ये पैठणी साडी घेऊन दिली, तर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे भेट देण्यासाठी तुम्ही पैठणी वापरू शकता.
1: पुढील पिढीने हे सगळं ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: नक्कीच पुढील पिढीने पैठणीचा वारसा हा जपलाही पाहिजे आणि शिकलंही पाहिजे.
1: या पैठणी व्यवसायासमोर काही आव्हानं असतील?
0: हो बरेच असतात आव्हानं, कारण की आता पावरलूम जी पैठणी डिझाईन आहे ती पावरलूमच्या ह्याच्यात पण डिझाईन तीच घेत आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की पैठणी साडीची डिझाईन आम्हाला कमी पैशात भेटती, पण जी पैठणी साडी जी ओरिजिनल रेशीम जरीने तयार केली आहे हातमागावरची, तर ती विकायलाही खरंच आव्हानच आहे आपल्याला. म्हणजे कमी पैशात भेटणारी आणि जी महाग विकायची आहे तर ते मोठं आव्हानच.
1: कारण लोक असं विचार करतील की ती
0: स्वस्तात मिळतीये आणि ही खूप महाग आहे.
1: त्याच्यामुळे
0: म्हणजे असे बरेच लोकांची मेंटॅलिटी, म्हणजे विषय की बाबा हा डिझाईन कमी पैशात भेटतोय आपल्याला, मग आपण कशाला एवढी महागाची घ्यावी. त्यामुळे म्हणजे घेणारे पण लोकांनी विचार केला पाहिजे की रेशीम जर आणि हातमागावरची विणलेली आहे.
1: पण हातमागावरची विणलेली ही अशी स्पर्शाला मऊ वगैरे?
0: हो, एकदम मऊ असते ती, कधीच अशी चुरगळा होत नाही आणि खूप जास्त त्याला प्रेसची गरज नसते.
1: आणि पॉवरलूमवरच्या
0: काय आपल्याला, म्हणजे साध्याच असतात त्या साड्या,
1: त्याला
0: चुरगळा होऊ शकतो आणि त्यामध्ये रेशीमचा वापर नसतो जास्त करून.
1: मग काय,
0: ते पॉलिस्टर मध्ये असतं, मिक्सिंग असतं धागे,
1: हे सगळ्यात महत्वाचं. पैठणी म्हणजे भरजरी वस्त्र असं म्हटलं जातं.
0: नक्कीच.
1: आणि जेव्हा ती घेतली जाते त्याची किंमत ही खूप जास्त असते.
0: हो,
1: किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंतच्या पैठण्या असतात साधारण?
0: आता आहे ना, एक 16,000 सुरुवात आहे पैठणीची, म्हणजे स्टार्टिंग रेट 16,000. तर आता एक आपण एक आता एक मागच्या आठवड्यामध्ये 4.5 लाखापर्यंत साडी आपण सेल केलेली.
1: कशामुळे याच्या किमती वाढतात?
0: ज्या पद्धतीने डिझाईन आहे आणि रेशीम जरी लागणार आहे, म्हणजे जरी जितकी जास्त यूज होणार तशी तुमची डिझाईनची किंमत वाढते. पैठणीची किंमत
1: 4.5 लाखाची एक पैठणी.
0: नक्कीच.
1: आणि ती विणायला किती दिवस लागले?
0: ती विणायला 1 वर्ष लागलं.
1: 1 वर्ष लागलं. हो, मग ती तुम्ही समजा 1.5 लाखाची पैठणी जर विकली,
0: हो,
1: तर अशा तुम्ही जर जास्तीत जास्त 2-4 जर विणल्या तर तुमचं उत्पन्न तसं वाढलेलं असतं.
0: हो, नक्कीच वाढलेलं असतं, पण जो वेळ आहे करण्याचा तो आपण म्हणजे तो कव्हर नाही करू शकत.
1: म्हणजे तुम्हाला क्वांटिटी तुमची
0: कमीच असणार, कारण एक साडी लावली आपण महागाची जरी लावली तर एक हातमाग 100% त्याला पूर्ण साडी उस्तर तो अडकूनच राहणार.
1: अच्छा.
0: कारण त्यावर आपण दोन नाही लावू शकत, एक साडी तयार झाल्याशिवाय दुसरी नाही लावू शकत.
1: एक सुरू केली की ती
0: पूर्णच करायला लागते.
1: म्हणजे एकाच कारागिराला ती साडी पूर्ण करावी लागते?
0: हो, एकाच कारागिराला. पण ज्यावेळेस पदर किंवा दोन्ही साईडने डिझाईन सुरू होते तर आपण दोन जणही बसू शकतो, पण ते पूर्ण निपुण हवे डिझाईन मध्ये.
1: अच्छा. तर ते दोघ जण
0: करू शकतात.
1: तुमचा एखादा असा छान मोठी पैठणी

0: विणण्याचा अनुभव सांगाल?
1: हो नक्कीच. माझा एक मी लोटसची पैठणी विणली आहे, तर ती विणताना माझा खरंच खूप छान अनुभव होता, कारण मी नवीनच होते त्यावेळेस, शिकत होते, म्हणजे माझं शिकून झालेलं, आणि ती डिझाईन माझ्या समोर एक आव्हान होतं की नवीन डिझाईन आहे मला करायची बाबा, तर खूप सुंदर अनुभव होता. ज्यावेळेस ती पूर्ण झाली तर माझ्या डोळ्यात.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता.
3: कार्यक्रम सुरीला सफर बस थोड़ी ही देर में लेकर हाजिर होंगे.

0: विभाती सा नहीं सुना, ये बारिश तो सिर्फ 4 महीने होगी, क्या बात है। बस सावन के गीत आपको विविध भारती पर सुनने को मिलते ही रहेंगे, है ना।
1: गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र
2: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत जोडो आंदोलनाच्या 84वा वर्धापन दिनाचा उल्लेख केला। देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली। त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं। याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84वा वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली। सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं। गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली। गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली। परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 वरून कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले। बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे। ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे, त्यात ते बोलत होते। भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं। झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे। रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे। या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं। दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रिया

0: येथील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्ला मसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हौ यानके यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गरग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणग्या पार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई

च्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या

चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की।
1: आकाशवाणी मुंबई, रश्मि पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार। आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक।

0: राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण गृहमंत्रालय वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 135 वरून कमी होऊन 2026-27 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्यलढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी, एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश

0: आकाश मगदूम यांनी दिली. या दीड दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चोंग आणि सो वुई ईक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर 4 आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी एफआयआर दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रस इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिद्दीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजलेले आहेत. 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा तरुणाईचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सोशल स्पेक्ट्रम या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: आज आपण ऐकणार आहोत एका अशा मित्राला जो कदाचित तुम्हा सर्वांच्या सोशल मीडिया फीडवर एकदा तरी येऊन गेला असेल. कधी खाण्याबद्दल बोलत असेल तर कधी फिरायला कुठे जावं, कुठे राहावं ह्याबद्दल सल्ले देताना दिसेल. हा एक उद्योजक आहे आणि एकदा तर नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर पण फीचर झालाय. सो लेट्स गिव अ बिग वेलकम टू आवर स्पेशल गेस्ट हर्षवर्धन शाही, जो मराठवाड्याचं सर्वात मोठं फूड पेज रन करतो औरंगाबाद फूड एक्सप्लोरर आणि औरंगाबाद इन्सायडर ह्या नावाने. हर्षवर्धन, तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत आणि नुकतंच तुझ्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू उत्कर्षा मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला खूपच चांगलं वाटतं इथे येऊन.
0: तर सर्वात आधी आम्हाला सांग की तुला ही कल्पना कशी सुचली फूड ब्लॉग करण्याची, फूड फोटोग्राफर ते आता बिझनेस प्रोमोटर, हा प्रवास तुझा कसा चालू आहे?
1: तर हे जर्नी अगदी चाइल्डहुड पासून सुरू झाली. जेव्हा कधी आम्ही स्कूलमध्ये असतो तर माझे मित्रांना इंजिनियर बनायचं असतं, काही मित्रांना डॉक्टर बनायचं होतं, पण मला ना ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये जायचं होतं. सो जेव्हा कधी मी माझ्या आईसोबत बाहेर फिरायला जात होतो तर मी बघतो आणि आईला सांगतो हे होर्डिंग कोण बनवतो, हे पेपर मध्ये ऍड डिझाईन कोण करता, हे टीव्ही आहे तर टीव्ही मध्ये हे सिरियल्स कोणी शूट करता, हे प्रोड्यूस कोणी करता. तर मला राईट फ्रॉम चाइल्डहुड क्वेश्चन्स माझ्या माइंड मध्ये राहत होते की हे होत कसं आणि यामध्ये करिअर करायचं आहे तर व्हॉट इज द पाथ. तर खूप रिसर्च केला, खूप लोकांना भेटलं आणि माहिती झालं की यामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला मास्कॉम डिग्री पाहिजे. तर आम्ही संभाजीनगरमध्ये, आता इथे कॉलेज कोणतं आहे तर्फे बघितलं तर इथं MGM कॉलेजमध्ये हे कोर्स असतं इंटरनॅशनल जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा, तर तिथे ऍडमिशन घेतलं आणि हा जर्नीचा प्रवास सुरू झाला. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो सर आम्ही मित्र बसतो आणि जेव्हा कॉलेज संपतं एक थॉट असतं की कुठे जायचं बाहेर फिरायला.
0: ओके.
1: तर असं काही गाईड नाही होते संभाजीनगरमध्ये की ज्यावर बघून आपण डिसाइड करू शकतो की कुठे जायचं आहे,
0: म्हणजे कुठे खाण्यासाठी जायचं आहे, फिरायला जायचं आहे किंवा हँगआउट प्लेस.
1: हँगआउट प्लेस

0: नव्हती. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया क्लिक झाली की वाय नॉट असा काही एक पेज आपण संभाजीनगर मध्ये चालू करू ज्यातून लोकांना यंगस्टर्स फॅमिलीला एक गाईड म्हणून ते पेज वापरू शकते ते आणि तिथे ते जाणार. तर असं इन 2016 औरंगाबाद फूड एक्सप्लोरर वॉज बॉर्न.
1: ओके, म्हणजे तू कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्या डोक्यात ही कल्पना आहे आणि मग तू आता ती एकदम सत्यात उतरवली आहेस. तुझ्या दोघही पेजेसवर जवळपास 3 ते 4 लाख फॉलोअर्स आहेत आणि व्ह्यूज तर अगदी कोटींमध्ये असतील. तर इथेपर्यंत पोहोचायला सर्वात जास्त चॅलेंजिंग काय होतं? म्हणजे तू तुझी कल्पना तर तू आम्हाला सांगितली की तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तुला ती कल्पना आली, पण मग पुढे तू कसं काम केलं?
0: तर सगळ्यात डिफिकल्ट क्षण एनी कंटेंट क्रिएटरच्या जर्नीमध्ये असतं द जर्नी फ्रॉम 0 to 1000.
1: ओके,
0: आणि 99% लोक ते प्रवास मध्ये सोडून टाकतात. ते प्रवास सगळ्यात टफ असतं. तो मला 0 to 10,000 फॉलोअर रीच करायला अराउंड 4 साल लागले. 4 years फ्रॉम 0 to 10,000.
1: बापरे.
0: तर दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट फॉर मी. आणि त्यामध्ये खूप फ्रेंड्स खूप रिलेटिव्ह पण मला सतत म्हणत असते की हा तू टाइम वेस्ट करतोय, यामध्ये काही करिअर नाही आहे, तू तुझा टाइम वेस्ट नको करू. बट मला खूप पॅशन होता यामध्ये आणि माझं हे हॉबी असतं. तर मी इन्कम बिझनेस हे कधीच फूड ब्लॉगिंगला मला बिझनेस करायचं आहे. मला पॅशन होतं आणि मला संभाजीनगर माझं सिटीसाठी काय करायचं होतं की ही सिटीने मला खूप काही दिलं आहे, तर हे माझं पे बॅक होतं की मला सिटीसाठी काय करायचं आहे. आणि वेन स्टार्ट केलं तर इनिशियल जर्नी वॉज डिफिकल्ट, बट जेव्हा जेव्हा लोकांचा प्रतिसाद भेटला आणि लोक तिथं जाय लागले की नेहमी माझं एक हॅबिट आहे की जेव्हा कधी मी काही रेस्टॉरंट आणि कॅफे या स्ट्रीट फूडला रिव्ह्यू देतो माझा एक आहे की मी त्यांना रिव्ह्यू मागतो की तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला. तर त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटणे लागे. तर मला वाटलं की व्हॉट आय एम डुईंग इज समथिंग राईट अँड दॅट इज नाऊ हॅपनिंग.
1: म्हणजे तुझ्या तेव्हाच्या रील्स पाहून लोक जायला लागली, मग तुला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर तुला असं वाटलं की ही गोष्ट सक्सेसफुल होती. तू आता बोलता बोलता बोलला की तू इथे तुझा हा पे बॅक होता छत्रपती संभाजीनगर शहरासाठी. म्हणजे तू हिंदी भाषिक आहेस, तुझं बालपण कुठे गेलं, तू इथे केव्हा आलास, ह्याबद्दल थोडस सांग.
0: माझा बर्थ प्लेस सागर मध्य प्रदेशला आहे, पण माझी जन्मभूमी मध्य प्रदेश आहे, पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. तर अगदी फ्रॉम माय किंडर गार्डन आय एम स्टेईंग इन संभाजीनगर ओनली. तर जेव्हा कोणीतरी निगेटिव्ह बोलतो ना सिटी बद्दल तर मला खूप राग येतं. सो मला खूप प्रेम आहे सिटीला. सर माझं कम्प्लीट एज्युकेशन सगळं काय इथंच झालं आहे. आफ्टर 10th मी BA केलं, आफ्टर BA मी MBA मार्केटिंग मध्ये केलं, आफ्टर MBA मार्केटिंग मी MA जर्नलिझम केलं. तर माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे.
1: म्हणजे तुझं बालपण तरुणपण सर्व इथेच केलं आणि आता तू कामही इथेच करतोय.
0: आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट, मी कुठेही बाहेर कोणी जॉब या शिकायला कधी नाही गेलो की मला माझे सिटीमध्ये राहायचं होतं आणि मला माहिती होतं की आमचे सिटीमध्ये खूप ज्यादा पोटेन्शियल आहे.
1: वाव, ही खूपच चांगली गोष्ट आहे. खूप कामं करताना आपण कंटाळतो, म्हणजे अगदी अतिशय साधं काम जरी हातात घेतलं तरीही आपल्याला थोडंसं वाटतं की अरे काय करतोय आपण. त्यात तू बोलला की तुला 4 वर्ष लागली 10,000 फॉलोअर्सचा टप्पा पार पाडायला, तर तू ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली?
0: तर मला माहिती होते की 4 वर्ष मी हे फील्डला दिले आहे, तो आय वॉज रेडी की अजून 4 वर्ष पण काही नाही आलं तर मी रेडी होतो की आता 4 वर्ष तर गेले. रेव्हेन्यू वॉज 0. माझा खरंच रेव्हेन्यू स्टार्ट झाला जेव्हा पेजचे 50,000 फॉलोअर्स झाले. आफ्टर 50,000 फॉलोअर्स द रेव्हेन्यू स्टार्टेड. तर थोडी मोटिवेशन आला आणि कन्सिस्टन्सी वॉज द लव्ह पीपल गिव्ह, लोकांचा प्रेम. जेव्हा कधी मी कुठे जायचो पीपल फोटो क्लिक करते, सेल्फी क्लिक करत होते माझ्यासोबत. जेव्हा जे प्लेसचा रिव्ह्यू टाकत होतं तिथे अगदी 1-2 तास नंतर पीपल लाईन लावत होते, तर ते वॉज द रिअल हॅपीनेस फॉर मी अँड दॅट मेड मी डू द थिंग्स रेग्युलरली.
1: ओके, म्हणजे लोकांचं प्रेम तुझ्या ह्या कामाचं फाउंडेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तू आधी फूड ब्लॉगिंग करायचंस, आता तू बिझनेस प्रमोशन करतो, इव्हेंट प्रमोट करायला लागलायस, तर ह्या पाठीमागचं मोटिवेशन काय? म्हणजे हा तू बदल कसा अडॅप्ट केलायस?
0: तर जेव्हा मी ही जर्नीची सुरुवात केली तेव्हा मी एकटं होतो. मी एकटंच शूट करतो होतो, मी एकटंच एडिटिंग करत होतो, मी एकटंच पोस्टिंग पण करत होतो. आता आमची तब्बल 30 लोकांची कम्प्लीट टीम आहे आणि त्यांच्यासोबत वी हॅव इन हाऊस ग्राफिक

डिझायनर आहे, आमच्याकडे व्हिडिओ एडिटर्स आहे, आमच्याकडे अँकर्स आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, सोशल मीडिया मॅनेजर आहे, कंटेंट रायटर आहे. तर हे कम्प्लीट एक फॅमिली बनली आहे. फ्रॉम 1 to 30 ची एक फॅमिली बनली आहे. तर ते पण एक रिझन आहे की मला त्यांच्यासाठी पण करायचं आहे की हे बिझनेस आणि त्यांची पण फॅमिली चालती यामुळे. सर, एक तर ते मोटिवेशन आहे. दुसरं, जेव्हा पासून मी हे स्टार्ट केलं,

0: That trend has changed. Many food joints are opening, theme restaurants are opening in the city. तर ते मला खूप चांगलं वाटतं की माझं सोबत आपले सिटीचा फूड कल्चर पण डेव्हलप होत आहे. तर दॅट इज द सेकंड रिझन दॅट कीप्स मी मोटिवेटेड.
1: वाव, हे खूपच चांगलं आहे. तू आता बोललास की तू खूप गोष्टी प्रमोट केल्यास, पण खूप पेड प्रमोशन्स असतात. सोशल मीडियामध्ये रेव्हेन्यू जनरेट होणं किंवा आपली घर चालवणं ही खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर पण, आपण जर रोजगार देतोय तर मग पेड प्रमोशन्स आणि जेन्युइन रिकमेंडेशन्स याच्यामधला बॅलन्स तू कसा ठेवतोस?
0: उत्कर्ष, तुला एक सांगू का? तर हे बॅलन्स मी कसं मेंटेन करतो, जेव्हा कधी मी एकटा आणि माझे फ्रेंड सोबत कुठे जातो आणि ते प्लेस मला खूप चांगली वाटते तर त्याचा जेन्युइन रिव्ह्यू आम्ही पोस्ट करतो. त्यानंतर जे पण पेड प्रमोशन ऍडव्हर्टिजमेंट असतं ते रेस्टॉरंटला आम्ही पर्सनली पहिले व्हिजिट करतो. आमची टीम तिथं जाते, तिथं बघते त्याचा क्वालिटी, त्याचं किचन, त्याचा टेस्ट, आणि ते अगर आम्हाला पटलं त्याचा रिव्ह्यू करतो. आणि आतापर्यंत जे व्हिडिओ आम्ही टाकला आहे ते पेड प्रमोशन असे या रिव्ह्यू असे, तिथे मी आपली फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो त्याच प्लेसला मी रिव्ह्यू टाकणार, नाहीतर मी नाही टाकणार.
1: तू आधी खात्री करून घेतोस की ही प्लेस आहे का फॅमिलीसाठी जाण्यासारखी, जाण्यायोग्य, आणि मगच तू त्याचे पेड प्रमोशन करतो. हे पण खूप चांगलं आहे. तू प्रमोशन केल्यामुळे एखाद्या बिझनेसची खूप ग्रोथ झाली आहे असा तू अनुभव सांगू शकशील?
0: उत्कर्ष, असं एक बिझनेसचा सक्सेस स्टोरी मी म्हणू शकतो की खूप बिझनेसला बेनिफिट झालंय, इमेन्स नंबर ऑफ बिझनेसला बेनिफिट झालाय. पर एक स्टोरी मी तुला शेअर करणार. एक हातगाडी होता, छोटासा हातगाडी निराला बाजार मध्ये, जो बर्गरच विकत होता. तिथं मी गेलो आणि त्याचा जस्ट एक व्हिडिओ टाकला आणि त्याला पण नाही माहिती होता की मी असं काही बनवत आहे. मी खाल्लं, व्हिडिओ बनवला आणि टाकलं. मी व्हिडिओ टाकला अराउंड 6 वाजता आणि 9 वाजता त्याचा कम्प्लीट स्टॉक संपणार. तो दिवसचे 30 बर्गर विकत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी 100 बर्गर विकले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल 200 बर्गर विकले. आणि त्याला पण नाही माहित होता की काय होत आहे. त्याच्या प्रवास मध्ये कधी असा क्षण नाही आला की एकदम बिझनेस डबल ट्रिपल झालं. तर ते लोकांना विचार लागला की तुम्ही कसं आले इथं. तर 2-3 लोकांना सांगले की आम्ही हे पेजवर बघून आले. त्याचा मला कॉल आला की थँक्यू दादा, तू अगदी देवासारखा आमचे प्लेसला आला आणि आमचा बिझनेस ट्रिपल झाला. आतापर्यंत असं कधी झालं नाही होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर परत या आणि तुमचा ज्या काही चार्जेस आहे ते घ्या आणि अजून एक व्हिडिओ बनवा.
1: ओके.
0: त्यापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत होतो प्रमोशन. बट
1: म्हणजे तेव्हा त्याच्यापासून सुरुवात झाली की तुम्ही पेड प्रमोशन करायला लागले.
0: तर लोकच म्हटले की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देणार.
1: ओके. हे खूप मस्त आहे. म्हणजे ही कल्पना पण खूप छान आहे की जर आपण खूप चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स विकत असू किंवा तयार करत असू तर पेड प्रमोशन्सला काहीच हरकत नाहीये. आता सतत अल्गोरिदम ट्रेंड्स खूप बदलत असतात. सोशल मीडिया तर अल्गोरिदम्स वरच चालतो, तर त्यानुसार तू कॉन्टेंट स्ट्रॅटेजी कशी बदलतोस, कशी तयार करतोस?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्हिटी अँड कन्सिस्टन्सी. तुम्ही एक दिवशी व्हिडिओ बनवणार आणि अगदी कम्प्लीट महिनाभर काही नाही टाकणार तर नाही चालणार. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागणार. आणि सेकंड इम्पॉर्टंट इज क्रिएटिव्हिटी. जे काही कंटेंट तुम्ही बनवत आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे, शॉर्ट फॉर्म कंटेंट आहे असो या लॉंग फॉर्म कंटेंट असो, तुम्हाला क्रिएटिव्ह इज मॅन्डेटरी. आणि फर्स्ट 10 सेकंड्स ऑफ एनी व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण हुक म्हणतो. तो हुक पीपलला स्टॉप करतो. तर हुक इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि क्रिएटिव्हिटी, आम्ही दररोज मोर दॅन 5 व्हिडिओज बनवतो. आणि उत्कर्ष, प्रत्येक व्हिडिओ सेम असणार तर लोकांना इंटरेस्ट पण नाही येणार. तर आम्हाला पण चॅलेंज असतं, खूप प्रेशर असतं की काय नवीन करायचं. आम्ही तर कॅफेला प्रमोट करतो, अगदी दुसऱ्या तिसऱ्या कॅफेमध्ये मेन्यू पण सिमिलर असतं. तर हाऊ टू प्रेझेंट इट डिफरंट. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तर 2 प्युअर व्हेज रेस्टॉरंटला कधी कशा डिफरंट प्रेझेंट करायचं, तर दॅट इज द टास्क. तर 1 इज कन्सिस्टन्सी, 2 इज क्रिएटिव्हिटी, 3 हुक, अँड 4 इज पेशन्स.
1: ओके. आणि हीच तुझी रेसिपीतले सर्वात महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत जे खूप चांगलं प्रमोशन्स आणि खूप चांगला बिझनेस लोकांचाही वाढवताय आणि स्वतःचाही वाढवतायच. म्हणजे हा सोशल मीडियाचा काळ आहे, तर मग आजच्या युथसाठी कॉन्टेंट क्रिएशन करिअर म्हणून किती रिलायबल वाटतं तुला?
0: तर उत्कर्ष, आज तू पण मी पण सगळे बघतोय, सगळ्यांना कंटेंट क्रिएटर बनायचं, सगळ्यांना इन्फ्लुएन्सर बनायचं. तर सगळ्यांचा ड्रीमच आहे की मला कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. पर ऍज अ करिअर हे खूप डिफिकल्ट आहे. मी स्वतः माझे लाईफचे 10 वर्ष दिले आणि मला वाटतं की यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी. तुम्ही याला

0: फर्स्ट प्रायोरिटी नको दे, तुम्ही तुमचा एक बिझनेस, तुमचा एक जॉब ते सिक्युरिटी राहू द्या. सायमल्टेनियसली तुम्ही कंटेंट क्रिएशन पण करा. जेव्हा तुमचा इन्कम, ज्या तुमचा जो फिक्स इन्कम आहे त्याच्याहून डबल ट्रिपल एव्हरी मंथ
1: कंटेंट क्रिएशन तुम्हाला देत असेल, त्यानंतरच तुम्ही त्याला करिअर म्हणून पहा.
0: तर तेच मी सांगणार सर, प्लॅन बी शुड बी रेडी ऑलवेज.
1: कंटेंट क्रिएशन करण्यासाठी तरुण लोकांसाठी काय ऍडवाइस देशील तू?
0: ऍडवाइस मला युथला द्यावी वाटते आहे की तुम्ही ऑथेंटिक राहा. खूप युथ हे खूप चांगला कंटेंट करतो, मी त्याला कॉपी करू, जसं कंटेंट ती बनवते मी पण तसं कंटेंट बनवून. सर तुम्ही ऑथेंटिक राहा, तुम्ही ऍज अ पर्सन जे आहे तेच तुम्ही स्क्रीनवर दाखवा,
1: तुमच्या अंगात जी कला आहे.
0: राईट, तुम्ही डोंट ट्राय टू बी लाईक समवन, तुम्ही ऑथेंटिक राहा. आणि तुमचा एक फिक्स जॉनर असो, तुम्हाला म्युझिक आवडतं तर म्युझिक वर कंटेंट बनव, कुकिंग आवडतं तर कुकिंगचा कंटेंट बनव, तुम्हाला अगर फॅशन आवडतं तर फॅशनचा कंटेंट बनव, तुम्हाला आता कॉमेडी आवडते तर कॉमेडी कंटेंट आहे, त्याचा खिचडी नको करा, एक जॉनर पकडून चाला. तर ते एक मेसेज येऊ लागतो की तुम्ही ऑथेंटिक राहा, तुमचा एक जॉनर फिक्स करा आणि पेशंट आणि कन्सिस्टंट राहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेन्स हे सगळ्यांचं मेन आहे क्रिएटिव्ह. आणि जर तुमच्या डोक्यात हर दिवशी न्यू आयडिया येत असेल तरच तुम्ही हे फील्डचा भाग बना.
1: हल्ली सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे आपोआप एक बर्डन येतं आणि सोशल मीडियाचं प्रेशर सुद्धा येतं. तर हे प्रेशर तू इंडिव्हिज्युअली कसं हँडल करतोस आणि ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणून कसं हँडल करतोस?
0: तर कॉम्पिटिशन ही खूप चांगली गोष्ट आहे. तर कॉम्पिटिशन बिल्ड्स प्रेशर बट दॅट ऑल्सो ब्रिंग्स आउट मोर क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं की कॉम्पिटिशन आपणला अलर्ट पण ठेवते, क्रिएटिव्ह पण ठेवते आणि आम्हाला मोटिवेट पण करते की तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे प्रत्येक दिवशी.
1: तू स्वतःला कसं प्रिपेअर करतोस ह्या कॉम्पिटिशनसाठी?
0: फ्रँकली सांगू तर मी जास्त नाही विचार करतो की काय होणार. मला जे काय चांगलं वाटतं मी खूप प्रेशर नाही घेत, की खूप प्रेशर आपण घेतलो ना तर काम नाही होऊ शकत. आणि हे क्रिएटिव्ह फील्ड आहे तर हे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये प्रेशर घेऊन काम आपण करूच नाही शकत. तर मी जास्त प्रेशर नाही घेत कॉम्पिटिशनचा.
1: सो तू प्रेशर न घेताच क्रिएटिव्हली काम करतोस आणि बिझनेसेस पण प्रमोट करतोस, वेगवेगळ्या आयडिया घेऊन येतोस. तुझ्या या प्रवासातल्या काही स्पेशल मुवमेंट्स आहेत का ज्या तू आम्हाला सांगू शकशील?
0: तर खूप मुवमेंट्स आहे. मी टेडेक्स स्पीकर आहे, तर माझा ड्रीम होता की टेडेक्स हे इव्हेंटला ऍज अ ऑडियन्स जायचं, बट मी एक नाही दोन नाही तीनदा टेडेक्स स्पीच दिले आहे. तर हे खूप अचीवमेंट आहे. मला खूप सत्कार पण भेटले लोकमत मधून, लिडिंग न्यूज पेपर मधून मला सत्कार पण भेटले, बेस्ट फूड, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड. तर ते पण एक मोटिवेशन मला आहे. अजून सगळ्यात मोठी बात आहे की मी ऍज अ को होस्ट दोन खूप मोठे टीव्ही शोला होतो, नॅशनल ज्योग्राफिक आणि हिस्ट्री TV18 आणि मी को होस्ट होतो अलॉंग विथ साई तामनकर, मराठी ऍक्ट्रेस. तर ते खूप मोठा मुवमेंट आहे माझ्यासाठी. तर एक एपिसोड साई तामनकर सोबत होता आणि अनदर एपिसोड यशराज मुखाटे सोबत होता आणि तो एपिसोड एअर झाला संपूर्ण जगात. अँड आता पण युट्यूबला पण ते आहे. तर हे मुवमेंट माझ्या लाईफमध्ये खूपच स्पेशल आहे.
1: ऍक्च्युली खरंच खूप मोठे अचीवमेंट आहे, पण हे तर प्रोफेशनली झालं. पर्सनल लाईफमध्ये अशी एखादी आहे का तुझी मुवमेंट की ह्या गोष्टीमुळे त्यात खूपच चांगलं वाटलं असेल किंवा जास्त भर पडली आनंदात?
0: ओके, तर सगळ्यात स्पेशल सण मला हे आहे का लाईफमध्ये, जेव्हा कधी माझी आई कुठे जाते आणि ती सांगते की मी हर्षवर्धन सी आई आहे, तर लोक खूप खुश होतात आणि त्याला सांगते की तुम्ही जन्म दिलाय खूप चांगले मुलाला. तर ते मला खूप अभिमानांशी वाटतंय की माझी आई जे काही मी करतो अँड ती शी इज प्राऊड. तर ते मला खूप चांगलं वाटतं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये की माझी आई खूप प्राऊड आहे माझ्यावर.
1: म्हणजे तुझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना ओळखलं जातंय ही खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. आता आपण एक छोटस रॅपिड फायर करूयात. तुला सर्वात जास्त काय आवडतं, फूड फोटोग्राफी की प्रमोशन?
0: टफ क्वेश्चन आहे की एक तर माझा पॅशन आहे आणि एक माझा इन्कम आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो मला फूड आवड.
1: ओके,
0: प्रमोशन असतो की फोटोग्राफी, मला फूड आवडतो.
1: मॉर्निंग शूट की नाईट शूट, केव्हा शूट करायला आवडतं?
0: नाईट शूट.
1: सोलो क्रिएशन की टीमवर्क?
0: टीमवर्क.
1: बिहाइंड द कॅमेरा की इन फ्रंट ऑफ द कॅमेरा?
0: अगदी मला बिहाइंड द कॅमेरा चांगलं वाटत होतं, आता इन फ्रंट ऑफ कॅमेरा.
1: ओके, ट्रॅव्हल कंटेंट जास्त आवडतं की फूड कंटेंट?
0: फूड कंटेंट.
1: एक अशी गोष्ट जी तुला इंस्टाग्राम बद्दल अजिबात आवडत नाही?
0: खूप लवकर अल्गोरिदम चेंज होता.
1: ओके, एक

0: असा पदार्थ जो की तू रोज खाऊ शकतोस?
1: बिर्याणी.
0: ओके, तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय?
1: सो माझ्यासाठी सक्सेस म्हणजे हॅपीनेस.
0: मस्त, मज्जा आली. मी तुला काल परवा स्टॉक करत होते आणि त्यात मला तुझा एक 2014 फोटो सापडला ज्यात तुझे कूल हेअरस्टाईल. तर 2014 कूल हेअरस्टाईल मधला हर्षवर्धन आणि आता माझ्या समोर बसलेला 2026 मधला हर्षवर्धन, तुला काय बदल जाणवतो आणि किती ग्रेटफुल वाटतं तुला मागे वळून पाहताना?
1: तर हे प्रवास बघताना मला वाटतं की 2014 हर्षवर्धन आणि 2026 हर्षवर्धन ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी खूप वाढली आहे. दॅट हर्षवर्धन वॉज केअर फ्री. नाव मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हे दोन पेजेस. आणि मी कधी माझे फॉलोअर्सला फॉलोअर्स नाही म्हणतो, मी त्यांना फॅमिली म्हणतो. तर माझी जे 2 लाखांची फॅमिली आहे त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी मला वारंवार ट्रस्ट केलं आहे. तर ते मला खूप खूप चांगलं वाटतं.
0: खूप सुंदर उत्तर आहे तुझं हे. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. इतक्या मनमोकळ्या सहभागासाठी तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
1: उत्कर्ष, तुझ्यासोबत बोलून मला खूप चांगलं वाटलं आणि माझा खूप खूप आभार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरला मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल. आणि शेवटी मी हेच म्हणायला इच्छितो की जे कोणी हे शो ऐकत आहे त्यांना की जे काय तुम्हाला लाईफ मध्ये करायचं आहे ते अगदी मनापासून करा. जे तुम्हाला मनापासून चांगलं वाटतं ते करा. कधी काय पण नेगेटिव्ह नको करा आणि क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी अँड पॅशन हे कधीच विसरा नको. आणि जे काही तुम्ही लाईफमध्ये करू इच्छितो त्यांना अगदी 100% द्या आणि जे पण होणार ते चांगलंच होणार. आणि तुमची क्रिएटिव्हिटी कधी संपू देऊ नका.
0: तर श्रोते हो, आता आपण ऐकली कॉन्टेंट क्रिएटर आणि उद्योजक हर्षवर्धन शाही यांची मुलाखत. आशा आहे तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटली असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सादर करते होते रोशन जाधव. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दिवसेंदिवस चित्रपटातील गायक सुनील बर्वे यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी आणि गीत आहे गजेंद्र आहिरे यांचं.

0: या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका रचा झा. आदौ मुख्य वार्ताः. संसदा सूक्ष्म लघु मध्यमोद्यम विकास संशोधन विधेयकं 20-26 पारितम्. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य स्वकीयावासे एनडीए संयुतौ नव सम्मिलितैः विविध सदस्यैः सह मिलितवान्. अनेन संसदि अनुक्षणं जायमानेषु व्यवधानेषु गहन चिन्ता प्रकटीकृता. राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः अद्य नवदिल्ल्याः राष्ट्रपति भवने 25th 2000 राष्ट्रिय हस्त निर्मित तंतुकला पुरस्कारान् प्रदत्तवती. अद्य भारतस्य उत्तर पश्चिम भागेषु अति

श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मधुमेह हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाहीये. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगात नंबर 1 वर येऊन बसलाय.

0: तर हे खूप धोकादायक आहे. श्रोते हो, मधुमेह का होतो, कसा होतो हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे, पण मधुमेह पेशंटमध्ये डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहग्रस्त पाय हा त्रास बऱ्याच जणांना जाणवताना दिसतोय. तर नेमकं डायबेटिक फूट म्हणजे काय, मधुमेह पेशंटनी त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्याची माहिती आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. डायबेटिक फूट याविषयी माहिती देण्याकरता आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे डायबेटिक फूट सर्जन डॉक्टर तुषार रेगे यांना. डॉक्टर तुषार रेगे हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत, तर आज आपण त्यांच्याकडून डायबेटिक फूट बद्दल जाणून घेऊया. डॉक्टर तुषार रेगे, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, जगामध्ये नंबर 1 वरती म्हणजे राजधानी होऊन बसलाय आपला भारत, तर याचं कारण काय असू शकतं, काय सांगाल?
1: डायबिटीस वाढण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपली लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती खूप बदलत चालली आहे. फास्ट फूड, एक्सरसाइजेस कमी आणि स्ट्रेस, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जेणेकरून डायबिटीस वाढतोय किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्याला एक जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, की आई वडिलांना डायबिटीस आहे, काका काकींना डायबिटीस आहे, तर मला होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्यामुळे भारतात डायबिटीस वाढत चाललंय. पण मॅडम, हे तुम्हाला कल्पना आहेच की डायबिटीस म्हणजे रक्तात साखर आहे आणि ती साखर सगळीकडे फिरत असते, त्यामुळे ती सगळ्याच अवयवांना त्रास द्यायला सुरुवात करते. डोळ्यांना त्रास देते, हृदयाला त्रास देते, किडनीला त्रास देते, आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते डायबिटिक फूट म्हणजे पायालाही खूप त्रास देते.
0: बरोबर आहे. मग डॉक्टर, डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय?
1: 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की रक्तातल्या साखरेमुळे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत ज्याला नर्व्स म्हणतात त्या थोड्या कमजोर होत जातात आणि मग पेशंटना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पटम्स जाणवतात. काही म्हणतात आमच्या पायाची आग होते, काहींना मुंग्या येतात, काहींना पाय जड वाटतो, काही म्हणतात आम्हाला वाटते की मी वाळूवर चाललोय, पाण्यावर चाललोय. हे अक्षरशः असं काही न समजण्यासारख्या सिम्पटम्स आहेत. पण सर्वात महत्वाची सिम्पटम आहे की ह्या पेशंट्सना पायाच्या संवेदना कमी होतात, पायाला काही लागलेलं जाणवत नाही, आणि अशा कंडिशनला न्यूरोपथी म्हणतात. ज्या मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत त्यांना कल्पना आहे, ह्याला डायबिटिक न्यूरोपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर पायाचा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होत जाण्याला डायबिटिक अँजिओपथी किंवा मायक्रो अँजिओपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: म्हणजे रक्तपुरवठा कमी होतो. आता ह्या 2 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा हा पाय नॅचरलीच एक प्रकारचा कमजोर पाय होतो, त्यात साखर असते. एक क्षुल्लक जखम जरी झाली ती वाढत जाऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि हे फार धोकादायक असतं. तर ही जखम वाढत गेली तर श्रोत्यांना कल्पना असेलच की गँग्रीन हा एक शब्द खूप भीतीदायक शब्द असतो. तर छोटी क्षुल्लक जखम झाली तरी त्याचं रूपांतर गँग्रीन मध्ये होऊ शकतं आणि म्हणून हे डायबिटिक फूट अत्यंत महत्वाचं आहे ज्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही या डायबिटिक फूट म्हणजे काय सांगितलं, पण मला सांगा की खूप जुना म्हणजे सगळं मेंटेन आहे, तो त्याच्या आहारावरती नियंत्रण करतोय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतोय, त्याला पण होऊ शकतं की खूप असं जुना मधुमेह असायला पाहिजे असं काय आहे हे डायबिटिक फूट होण्या पाठीमागे?
1: नाही, अजिबात नाही. बरोबर. हा पण असा खूप महत्वाचा प्रश्न आहे की एक साधारण 5-7 वर्ष झाली ज्याला मधुमेह आहे की पायाच्या नसा थोड्या कमजोर व्हायला लागतात. म्हणजे न्यूरोपथी साधारण 5-7 वर्ष झाली डायबिटीसच्या पेशंटला की न्यूरोपथी सुरू होते. आपली रक्तातली साखर याचं नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहेच, पण अनेक वेळा साखरेचं नियंत्रण ठेवून सुद्धा जर नसा कमजोर असतील, रक्तपुरवठा कमी असेल, तर हे डायबिटिक फूट होऊ शकतं. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात की आम्ही अगदी सगळी बंधनं ठेवतो, रोज वॉक करतो, पण याही जर रुग्णाला जर छोटी जखम झाली आणि त्यावेळी न्यूरोपथीमुळे त्याचं जर लक्ष तिकडे गेलं नाही तर हीच जखम पुढे खूप इन्फेक्शन किंवा त्याच्यात पू होणं किंवा गँग्रीन होणं हे होऊ शकतं.
0: अच्छा. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की ज्यांची साखर नियंत्रित आहे, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्य डायबिटीस पेशंट्स पाळतात, तरी त्यांच्या नसा का कमजोर होऊ शकतात?
1: रक्तातली साखर जेव्हा सगळीकडे सर्क्युलेशन आपण म्हणतो किंवा रक्त विसरण होत असतं, तेव्हा ती साखर जेव्हा त्या नसांपर्यंत पोहोचते तेव्हा जशी एक आपली वायर असते ना, एक वायर त्याच्यावर एक प्लास्टिकचं कोटिंग असतं, ते जर कोटिंग काढलं तर शॉक लागू शकतो. तसंच ते कोटिंग हळूहळू डिस्ट्रॉय होतं किंवा ते हळूहळू कोटिंग निघून जातं, त्यामुळे ही न्यूरोपथी होते. जर शुगर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर ही न्यूरोपॅथी होण्याचा कालावधी वाढू शकतो. म्हणजे आपल्याला लगेच 7 वर्षांनी मे बी न्यूरोपॅथी नाही व्हायची.

0: पण जर शुगरचं नियंत्रण नसेल, साखरेचं नियंत्रण नसेल, तर ही न्यूरोपॅथी नक्कीच त्रासदायक होऊ शकते. आणि मग इन्फेक्शन कुठचं असलं, जंतू संसर्ग झाला, तर साखर जर वाढलेली असली तर ते जंतू लगेच वाढू शकतात. नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रण जर नसेल तर हा त्रास 10 पट वाढू शकतो, हे महत्वाचं आहे.
1: अच्छा डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो, फक्त या पायाच्याच नसा खराब होतात की शरीरातल्या इतर नसांवरती सुद्धा ही साखर काम करते?
0: सगळ्या नसांवर साखर काम करते मॅडम. ना अनेक आमचे पेशंट येतात आणि विचारतात की डायबिटिक फूट आहे तसं डायबिटिक हँड आहे का? दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्या नसा इफेक्ट होतात किंवा सगळ्या नसा खराब होऊ शकतात. पाय आपल्या हृदयापासून डोळ्यापासून दूर आहेत, त्यामुळे पायाला जर काही झालं तर पटकन जाणवत नाही. नंबर दोन, आपण पायांवर कॉन्स्टंट चालत असतो त्यामुळे तिकडे लागण्याचं इजा होण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि म्हणून डायबिटिक फूट ही एक एंटिटी आहे किंवा हा वेगळा विषय आहे. डायबिटीसमध्ये हाताला पण इजा झाली तर तेवढाच त्रास होऊ शकतो, पण हाताला जर काय झालं तर लगेच ते जाणवतं. एक छोटं नखुरडं झालं तरी दुसऱ्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आणि सांगतो की हात माझा दुखतोय किंवा हाताला काही झालंय. पायाचं अनेक वेळा जाणवतही नाही.
1: अच्छा, मग डॉक्टर तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय तक्रारी घेऊन येतात आणि या मधुमेही पेशंटनी सजग या पायाच्या बाबतीमध्ये कसं राहायला पाहिजे?
0: अगदी बरोबर. दोन प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. एक म्हणजे की ज्यांना काही जखम नाहीये, ज्यांना गँग्रीन नाहीये, पण या न्यूरोपॅथीच्या त्रासासाठी येतात. काही लोक अगदी त्रस्त असतात की इतक्या पायाला मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, शॉक सारखं लागतं. काही लोक असतात की पाय माझे बधीर झालेत, मला चालायला बॅलन्सच नाहीये, मी चालताना अचानक वाटतं की काहीतरी वाळू आहे, चिखल लागलाय पायाला. आणि मग पाय बघितल्यावर बघतो तर आमचा पाय अगदी साफ असतो, क्लीन असतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी लोक येतात की पायाला त्रास होतोय, दुखतंय, आग होते, मुंग्या येत आहेत, झोप लागत नाही. हे एक ग्रुप ऑफ पेशंट झाले. दुसरे येतात, आता एक मी तुम्हाला मॅडम एका पेशंट बद्दल सांगतो, हे अगदी खोटं वाटेल पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटिक फूट आहे त्या लोकांना हे कळू शकेल काय आहे ते. एक वयस्कर ग्रस्त होते, काहीच त्रास नाही. घरातल्या लोकांना सडनली वाटायला लागलं की घरात काहीतरी वास येतोय, उंदीर मेलाय का किंवा काही चिखलाचा वास येतोय का, असा वास यायला लागला. आणि नंतर जमिनीवर असे पायाचे ढब्बे दिसले की काहीतरी म्हणजे असं रक्त वाहत आहे तसं. आणि म्हणून बघितलं तर काकांच्या या पायातनं अक्षरशः पू आणि रक्त वाहत होतं. या वयस्कर ग्रहस्थांना अजिबात कल्पनाच नव्हती की आपल्या पायाला काही झाले. हे अगदी खोटं वाटण्यासारखं विधान आहे, पण अक्षरशः अनेक रुग्ण आम्ही असे बघतो की पायात पू झालाय. जे नॉर्मल कोर्समध्ये जर मला थोडं जखम झाली, इजा झाली, पू झाला तर दुखायला पाहिजे, ह्यांना अजिबात दुखत नाही.
1: संवेदनाच
0: नाही मॅडम. बरोबर, एक्झॅक्टली. आणि फक्त घरातल्या कोणीतरी बघितलं की काहीतरी रक्तपू जमिनीवर लागला आहे, वास येतोय, आणि तेव्हा या रुग्णाला आमच्याकडे आणलं गेलंय. तर असेही काही रुग्ण येतात की ज्यांना इन्फेक्शन होतं, ज्यांना स्वतःला जाणवत नाही, दुसरं कोणी बघतं आणि त्यांना कळतं की या पायाला इन्फेक्शन आहे. तसंच दुसरा ग्रुप असतो की ज्यांना एक छोटं नखुरडं होतं किंवा एक भोवरी सारखं होतं, हे खूप कॉमन आहे डायबिटीस पेशंटमध्ये, त्याला कॅलस म्हणतात. आणि त्याचा काही त्रासच नसतो रुग्णाला, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, भोवरी आहे. कधी काही काही लोक छोटं ब्लेड घेऊन कापतात, काही लोक नुसतं कोचून काढतात, कारण त्रास होत नाही. हीच भोवरी जर इन्फेक्ट झाली, म्हणजे त्याच्यात जर जंतू संसर्ग झाला, त्याच्यात जर पू झाला, तर एक छोट्या भोवरीमुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते किंवा ज्याला आपण अम्प्युटेशन म्हणतो, ही सर्जरी आपल्याला करावी लागते. तर सांगण्याचं म्हणजे की तुमचा प्रश्न होता की दोन कुठच्या टाईपचे रुग्ण येतात. एक तर म्हणजे की ज्यांना जखम नाहीये, पायाला त्रास आहे, आणि दुसरे ज्या जखमा किंवा पू किंवा पाय सडतोय, बोट सडतोय, असे पेशंट येतात. एक्झॅक्टली, बरोबर. जेव्हा कुठचा अवयव खराब होतो, सडतो किंवा काळा पडतो, खास करून बोट किंवा पावलाचा पुढचा भाग, त्याला आपण गँग्रीन म्हणतो.
1: याच्यात वयाचा फॅक्टर काही काम करतो का? कारण का आता बघितलं तर मी याच्यासाठी हा प्रश्न विचारते, मधुमेहाचं वय खूप अलीकडे येत चाललंय.
0: गँग्रीन हे कुठच्याही वयाला होऊ शकतं. आणि परत तुम्ही आता एक छान मुद्दा काढलात की पूर्वी ना मी बघायचो की 45-50 नंतर मधुमेह व्हायला लागलाय, आता अक्षरशः तरुण लोकांमध्ये मधुमेह होतोय. अगदी फिट माणूस असतो एखादा आणि तो फक्त सांगतो की नाही मला जरा मुंग्या येत आहेत आणि मला थोडा वीकनेस वाटतोय किंवा वजन वाढलंय किंवा वजन कमी होत चाललंय, आणि म्हणून रुटीन जेव्हा टेस्ट करतो तेव्हा सडनली शुगर

0: जी साधारण 100 आसपास पाहिजे, जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो ती 350-400-500 अशी मिळते आम्हाला. हा पेशंटला शॉक असतो, पण हे अगदी रेग्युलरली हल्ली व्हायला लागले आहे की पेशंटनाही कल्पना नाही किंवा त्या माणसाला कल्पना नाही, आणि जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की त्याला मधुमेह आहे किंवा डायबिटीज आहे. तुमच्या प्रश्नाकडे परत येणं की वयोमानाचा इकडे किंवा वयाचा काय इकडे संबंध आहे का, तर नाही, हे तरुणांनाही डायबिटिक फूट होऊ शकतो, वयस्कर लोकांनाही होऊ शकतो, पण जसा पेशंट किंवा माणूस वयस्कर होत जातो तेव्हा त्याला बाकीचेही आजार कधी कधी असतात. या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम्स असू शकतात, किडनी प्रॉब्लेम असू शकतात, आणि त्यामुळे जी आपण रिकव्हरी म्हणतो किंवा पेशंट बरं होण्याची जी एक क्रिया असते त्याच्यामध्ये मात्र खूप अडथळे येतात. तर एखादा तरुण फिट माणूस असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या तर ते लवकर बऱ्या होतात, लवकर रिस्पॉन्स मिळतो. वयस्कर माणूस असेल, किती शस्त्रक्रिया नीट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
1: अच्छा, एखादा पेशंट गँग्रीन वाला तुमच्याकडे आला तर तुमचं काय काम सुरू होतं?
0: गँग्रीन घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आमचा पूर्ण प्रयास असतो की जितक्या प्रमाणात पाय वाचवता येईल तेवढा वाचवला पाहिजे. कारण मॅडम एक आहे ना की अम्प्युटेशन म्हणजे बोट किंवा पाय एकदा कापला गेला की त्या पायाची ठेवणच बिघडते, आणि आज नाही तर उद्या परत पेशंटला हे त्रास चालूच राहतात. काही ना काहीतरी, आज बरा झाला उद्या दुसऱ्या बोटाला काही त्रास झाला, परत तिसऱ्या बोटाला काही प्रॉब्लेम आहे, कुठे आणखीन छाले पडत आहेत, जखमा होत आहेत, ह्या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे सर्वप्रथम या पेशंटना आम्हाला ऍडमिट करावं लागतं. एक मल्टी फॅक्टोरियल मॅनेजमेंट म्हणून हल्ली म्हणतात, म्हणजे त्याच्यात डायबिटॉलॉजिस्ट असतो, किडनी स्पेशलिस्ट असतो, कधी कधी मॅडम पायाची अँजिओग्राफी करावी लागते. प्रत्येक रुग्णाला माहिती आहे की हृदयाची अँजिओग्राफी, की आज जर समजा मला हार्ट अटॅक आला तर अँजिओग्राफी करतात, अँजिओप्लास्टी करतात, आणि हृदय ठीक चालू राहतं. तसंच पायाची अँजिओग्राफी करून पायाचा रक्त पुरवठा वाढवतात, जेणेकरून मे बी कुठे जर सांगितलेलं असतं की अख्खा पाय कापावा लागेल तरी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आम्ही करून रक्त पुरवठा वाढवून ऍटलीस्ट जर खूपच खराब असेल तर बोट किंवा पायाचा एक भाग फक्त कापावा लागतो, पण बाकीचा पाय वाचू शकतो. किंवा पाय वाचवण्याचा प्रयास हे फार महत्वाचं असतं. आणि हल्ली खूप ऍडव्हान्स ट्रीटमेंट निघाले आहेत, जसं मी म्हटलं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, त्याचप्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झालाय, अँजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात.
1: म्हणजे
0: की म्हणजे पायाच्या विविध

0: आणि हल्ली खूप ऍडव्हान्स ट्रीटमेंट निघाल्या आहेत, जसं मी म्हटलं एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी. त्याचप्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झालाय, एंजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात.
1: म्हणजे
0: की म्हणजे पायाच्या विविध भागांना एक वेगळी नस असते जी रक्त पुरवठा देत असते, तर ती नस जर आपण नीट ठेवली तर तो पाय वाचू शकतो. हा एक वेगळा कॉन्सेप्ट निघालाय. या सगळे मेडिकल कॉन्सेप्टचा एकच फायनल कार्य आहे की जितका पाय वाचवता येईल तेवढा वाचवायचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक वेळा स्पेशालिटी क्लिनिक म्हणून लोक एकदम खूप खराब इन्फेक्टेड, खराब म्हणजे इन्फेक्शन झालेला पाय घेऊन येतात आणि तरी त्यांची अपेक्षा असते की हा पाय वाचावा. त्यामुळे आम्ही पेशंटना सांगतो की तीन प्रकारचे पाय असतात. एक लिंब थ्रेटनिंग, म्हणजे पायला इजा आहे, हा पाय कापण्यापासून गत्यंतर नाही. आणि दुसरं असतं की जिकडे लाईफ थ्रेटनिंग म्हणतात, की म्हणजे पायाला इतकं इन्फेक्शन आहे, इतका पू आहे पायामध्ये की हा पाय जरी आपल्याला कापावा लागला तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते.
1: अच्छा डॉक्टर, आता हे इन्फेक्शन बद्दल तुम्ही बोलताय, जेव्हा पायामध्ये गँग्रेनमुळे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत नाही का?
0: बिलकुल बिलकुल. हे आता जे मी तुम्हाला म्हटलं ना लाईफ थ्रेटनिंग, की कधी कधी पायाचं इन्फेक्शन आहे ते शरीरात, जसं आपण अगदी साध्या शब्दात काही लोक म्हणतात सेप्टिक झालं, काही लोकांना कळतं की पॉयझन पसरत आहे शरीरामध्ये. आणि अनेक वेळा एक छोटी शुल्लक गँग्रीन जखम जी फक्त अंगठ्याला असेल मे बी, त्यांनी सुद्धा ते पॉयझन पसरून किडनीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांच्या किडनीज फेल होतात. आतापर्यंत किडनीला काही त्रास नव्हता, पण पायाच्या इन्फेक्शनमुळे किडनीला त्रास झाला किंवा हृदयावर प्रेशर आलं, ह्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आणि अशा वेळी सांगितल्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स देणं, खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं, कधी कधी आयसीयू मध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि लवकरात लवकर जो खराब भाग आहे तो जर वाचण्यासारखा नसेल तर तो आम्ही काढून टाकतो पेशंटला समजावून. पण त्या सगळ्या मागचा उद्देश एकच आहे, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा आपण पाय बोट वाचवण्याचा प्रयत्न करतो.
1: डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो. तुम्ही मगाशी पायाची एंजिओग्राफी बद्दल सांगितलं आणि त्यामुळे त्या नसा स्ट्रॉंग करून त्याला रक्त पुरवठा तुम्ही सुरळीत किंवा जास्त प्रमाणात पुरवता त्या नसांना रक्त पुरवठा, तर मग ती एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी केल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या नसांना रक्त पुरवठा करण्याचा, तो कालावधी किती असतो की तो कायमचा तो त्याला रक्त पुरवठा करू शकतो, काय आहे नेमकं?
0: आपण खूप खूप खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. समजा उदाहरण द्यायचं झालं तर मला आता हार्ट अटॅक आलाय, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी झाली आहे, तर त्याच्या पुढचे 3, 5, 10 किंवा इव्हन 20 वर्ष माझं हृदय नीट राहू शकतं. कारण हृदयाची एंजिओप्लास्टी एक वेगळ्या प्रकारची असते. पायाची एंजिओप्लास्टी फक्त 3 ते 6 महिने राहू शकते.
1: अच्छा.
0: 6 महिन्यानंतर परत पूर्ववत, बऱ्याच रुग्णांमध्ये पूर्ववत रक्त पुरवठा कमीच होतो. मग आपण ती का करतो? ती करतो म्हणजे आपल्याला मेडिकल याच्यात म्हणतो आपल्याला एक विंडो पिरियड मिळतो, की म्हणजे आता समजा जर बोट सुकतच नसेल जखम, किंवा जर गँग्रीन असेल आणि जर बोट आपल्याला कापायचंय, तर निदान ते टाके नीट सुकावेत, निदान ही सर्जरी सक्सेसफुल व्हावी, ह्यासाठी आपण एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी करतो. म्हणजे निदान ही जखम सुकेपर्यंत एंजिओग्राफी एंजिओप्लास्टीमुळे रक्त पुरवठा नीट मिळावा, आणि नंतर ते परत कमी होणारच आहे. पण आपण नॉर्मल रक्त पुरवठा होण्यासाठी एंजिओग्राफी करतच नाही, ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं तात्पुरतं आपल्याला त्या कालावधीत मला जखमा सुकवायच्या आहेत. कारण पूर्वी जेव्हा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी नव्हती तेव्हा मग पूर्ण पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसायचं, कारण फक्त जर थोडा पार्ट कापला तर तो सुकणारच नाही. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं एंजिओग्राफी केली म्हणजे आता माझा पाय नॉर्मल झाला. काही काही लोक रिपोर्ट घेऊन येतात, सांगतात काही त्रास नाहीये पण एंजिओग्राफी करून टाका म्हणजे पाय माझा ठीक राहील. आम्ही त्यांना सांगतो आता करण्याची अजिबात गरज नाही, किंवा कोणी सांगितलं तर करूही नकत, कारण हा फक्त 3 ते 6 महिने एंजिओप्लास्टीचा फायदा राहणार आहे. पण परत मूळ पदावर यायचं म्हणजे हेच की हे सगळं होण्याच्या आधी आपण पाय वाचवण्याचा किंवा डायबेटिक फूट न होण्याचा एक काळजी घेणं आवश्यक असतं, आणि ह्याच्यासाठी लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स देणं फार आवश्यक असतं.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मग आता तुम्हाला बघून समजत असेल की यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे किंवा नाहीये, किंवा ज्यांना गरज नसेल त्या पेशंटना मग तुम्ही काय ट्रीटमेंट देता? गोळ्या औषधांनी बरं करता त्यांना, म्हणजे अर्थात त्यांची शुगर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावीच लागत असेल,
0: बिलकुल,
1: तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता?
0: पेशंटना ड्रेसिंग्स म्हणजे पायाची पट्टी करणं हे खूप डीप मध्ये शिकवावं लागतं. कारण पेशंटना वाटतं की ठीक आहे छोटी पट्टी आहे मला येते, लोक

0: कापूस लावतात, कुठचा तरी एक मलम लावतात, अनेक प्रकारचे मलम आणि पावडर्स निघाले आहेत आणि प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. प्रत्येक जखमेसाठी एक वेगळ्या टाईपचं मलम, एक वेगळ्या टाईपचं लिक्विड, स्प्रे मिळतात, फोम मिळतात, म्हणजे असं कापसासारखं मटेरियल असतं जेणेकरून ते आतून शोषून घेतं सगळं आतमधलं जे काही इन्फेक्शन आहे ते. तर त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की कुठचं मलम, कुठचा फोम कुठच्या वेळी वापरायचा.
1: अच्छा.
0: त्यानंतर अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकलं असाल. अँटीबायोटिक्स म्हणजे की जंतू संसर्ग होऊ नये किंवा झाला असेल तर ते जंतू मारण्यासाठी जे आपण कॅप्सुल किंवा गोळ्या देतो ते आपण पर्टिक्युलर जंतूंना एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यावं लागतं.
1: अच्छा.
0: तर हे आपण सुरुवात करतो. पायावर न चालणं, जखम असताना जखम सुकेपर्यंत न चालणं हे अत्यंत महत्वाचं असतं. लोक म्हणतात नाही हो माझी शुगर वाढली आहे, आता मी कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं 400 शुगर आहे म्हणून तुम्ही जास्ती चाला, आणि आम्ही त्यांना सांगतो की इन्फेक्शन म्हणजे पू झाल्यामुळे पण शुगर वाढते.
1: अच्छा.
0: हे एक असं नाही मॅडम, एक सायकल असते. शुगर वाढल्यामुळे जखम वाढते, जखम वाढल्यामुळे शुगर वाढते, आणि मग हे लोक चालतात त्यांना मी सांगतो नाही पूर्ण आराम द्या पायाला, कारण तळव्याला जर जखम असेल तर चालल्यामुळे ते आणखीन वाढू शकते. आणि मॅडम असे वेगळे छान हल्दी बूट मिळतात किंवा त्याला डायबेटिक फुटवेअर म्हणतात.
1: मला नेमकं हेच विचारायचंय की या पेशंटसाठी वेगळे काही चप्पल्स किंवा शूज तयार केलेले आहेत का जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये.
0: अगदी अगदी. ह्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स म्हणतात किंवा कस्टमाइज्ड फुटवेअर म्हणतात, की म्हणजे त्या पायाच्या आम्ही ना एक वेगळ्या स्कॅनरवर पाय स्कॅन करतो, आणि स्कॅन करून झाल्यावर जिकडे प्रेशर पॉइंट्स आहेत म्हणजे जिकडे जास्ती प्रेशर येतं त्या पॉइंट्स आपण ऑफलोड करतो, म्हणजे तिकडे प्रेशर येऊ नये ह्याच्यासाठी वेगळे बूट बनवले जातात. त्या इन्सोलला बरेच वेळा कुठे डबल लेअर असते, कुठे खड्डा असतो, कुठे सिलिकॉन म्हणून एक मटेरियल घातलं असतं, जेणेकरून हा रुग्ण चालताना जिकडे जखमा आहेत तिकडे प्रेशर येऊ नये, आणि मग त्या चपलांवर किंवा त्या स्पेशल बूट सँडलवर हा माणूस चालू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की समजा गँग्रीन झालेला आहे एखाद्या पेशंटचं बोट खराब झालंय, तुम्हाला बोट कापावं लागलं, तुम्ही ते ऑपरेशन सर्जरी केली, बोट कापलं त्यांचं, पण त्याच्यानंतर पुन्हा त्याला धोका असतो का त्या पेशंटला?
0: अगदी. कारण याच्यात कसं असतं की आता गँग्रीन झालंय म्हणून आपण ट्रीटमेंट केली, पण जे आम्ही त्यांना सांगतो की अंडरलाईंग फॅक्टर्स आपण जे म्हणतो की गँग्रीन कशामुळे झालं, तर मधुमेह होता तो तर राहणारच आहे, न्यूरोपॅथी आपण म्हटलं नसा वीक झाल्यात, नसा म्हणजे पाय बधिर झालेत ती न्यूरोपॅथी पण राहणार आहे, रक्त पुरवठा कमी आहे तो पण तसाच राहणार आहे. त्यामुळे जे अंडरलाईंग फॅक्टर्स जे आहेत सगळे ते सगळे राहिल्यामुळे पेशंटला दुसऱ्या बोटाला दुसऱ्या पायाला कुठेही परत इन्फेक्शन, भोवरी होणं, जखमा होणं, नखुरड होणं आणि त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन गँग्रीन होण्याची भीती नेहमी असते.
1: अच्छा.
0: आणि जे पेशंट येतात त्यांना आम्ही काउन्सिल करतो.
1: डॉक्टर मला सांगा की डायबिटीस ज्यांना आहे त्या पेशंटनी आपल्या पायाची स्वतपासणी कशी काय करायची मुळात हे होऊ नये म्हणून?
0: आधीच्या प्रश्नात जसं तुम्ही मला म्हणालात की एकदा गँग्रीन झालंय तर परत होऊ शकतं का, तर होऊ शकतं परत, कारण ते अंडरलाईंग फॅक्टर्स आपण म्हटलं तेच राहतात. हे आता 5 किंवा 6 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक श्रोत्यांनी नीट ऐकल्या पाहिजेत आणि त्या लिहून घेतल्या पाहिजेत, कारण स्वतपासणीमुळेच पाय वाचू शकतो. सर्वात पहिलं, पाय रोज बघायचा. आणि का बघायचा? कारण अनेक वेळा ना मॅडम लोकांना खिळा लागलाय पायाला, पायात पिन अडकलीय ते पण त्यांना कळत नाही, कारण पायाला संवेदनाच नाही. त्यामुळे रोज स्वतः किंवा दुसऱ्या कोणी पाय बघायचा. आणि बघणं म्हणजे काय, कुठे काही जखम आहे का, कुठून पाणी येतंय का, कुठे लाल झालंय का, कुठे खरचटलंय का, कुठे वास येतोय का, या गोष्टी रोज बघणं आवश्यक आहे. नंबर 2, नख नीट कापायची. नख नीट कापायचे म्हणजे काय, आपण नॉर्मली नीट कापतो नख, पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना माहिती आहे की त्यांची नख अगदी जाड होतात, त्याला ओनायकोग्रायफोसिस, ओनायकोमायकोसिस असं म्हणतात. यासाठी डायबिटिक पेडिक्युअर म्हणून एक नवीन संकल्पना आहे जी आम्ही सुरू केली आहे. आणि पेडिक्युअर एवढ्याचसाठी की नख कापणं हे पण अत्यंत महत्वाचं असतं, ते स्पेशलाइज्ड वेनी जर कापलं गेलं तर नखाला इजा होणार नाही,
1: कापताना काही जखम
0: व्हायला नको, नख अगदी मासापर्यंत कापू नये. आणि लोक कापतात कारण जरी मास थोडं कापलं गेलं त्यांना दुखतच नाही, पण नख नीट कापणं. नंबर 3, चांगले बूट किंवा पादत्राणं घालावेत. आता चांगले म्हणजे काय, लोक म्हणतात आम्ही परदेशातनं मागवले हे इतके 1000 रुपयाचे, नाही तसं नाही. बूट घेताना संध्याकाळच्या वेळी बूट घ्यायला जायचं, कारण त्यावेळी पायाला थोड्या प्रमाणात सूज असते. आणि जे बूट आपण घेतो स्पेशली स्पोर्ट्स शूज ज्याने

0: जेणेकरून माणूस चालू शकतो. तर जे बूट तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात त्याच्या एक साईज जास्ती घ्यायचे.
1: अच्छा,
0: टाईट बूट असता का म्हणत लूज पाहिजेत एक साईज. नंतरची गोष्ट, नेहमी कॉटन सॉक्स वापरायचे. नुसते बूट घालायचे रे, कॉटनचे सॉक्स, ते पण पांढरे कॉटन सॉक्स असलेले चांगले, कारण त्याला जर कुठे कुठे रक्त आलं, कुठे पू झालं, तर लगेच डाग पडतो आणि ते आपल्याला कळू शकतं. त्यानंतर पायाला कुठच्याही प्रकारचं मालिश करायचं नाही. मालिश करणं चांगलं, पण अलगद केलं तर. जोरात मालिश केल्यामुळे पायाला इन्फेक्शन झालेली आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट शेवटची गोष्ट, की अनवाणी अजिबात चालायचं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो जिकडे फरशी गरम असते, आपण अनवाणी चालतो. आणि असे अनेक पेशंट आम्ही पाहिले आहेत की ज्यांना फोड होऊन आलेत. तर ह्या 5 किंवा 6 गोष्टी ज्या अगदी क्षुल्लक आहेत, ह्या जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलवर इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलंय की हे केल्याने आपल्याला अम्प्युटेशनचा रेट किंवा पाय कापण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते.
1: डॉक्टर तुषार रगे, खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण घड्याळ आपल्याला खुणवतंय की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तरीही जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण या डायबेटिक फूडबद्दल काय सांगाल?
0: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आमच्याकडे खरोखर अशा अगदी अतिश्रीमंतही लोक येतात आणि अत्यंत गरीब लोकही येतात की ज्यांना मधुमेहग्रस्त पायाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ते न होणं हे फार महत्वाचं आहे. छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर तुम्ही काळजी घेतलीत, मधुमेहाचं नियंत्रण ठेवलं, पाय रोज बघितला, तेवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा पाय वाचू शकतो. अजिबात घाबरू नका की मधुमेह म्हणजे पाय कापण्याची शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे. काळजी घ्या, जेणेकरून पाय तुमचा पूर्णपणे वाचू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर तुषार रेगे, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना डायबेटिक फूडबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: श्रोतेहो, पंडित राम मराठे आणि वसंत देसाई, माफ करा, पंडित राम मराठे यांनी गायलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.
1: इससे बेहतर कुछ नहीं. अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
2: अब काली पाउस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृती शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1-4-4-4-7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
7: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। पीएम सूर्य घर .gov.in

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण गृहमंत्रालय वाणिज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविध

0: दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी चार विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमतानं एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी दोन कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यांमुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या या दोन दिवसीय वेव्ज ब्रिक्स बझार उपक्रमाची आज सांगता झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या दीड दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला, तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमासेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री या तीन कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून 101 कोटी डॉलरची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. सुरबाना जुरोंगनं यापूर्वीच रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे. 324 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हा प्रकल्प उभा राहणार आहे. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर विमानतळावर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला. संबंधित

0: आरोपीला पोलिसांनी तत्परतेने अटक केली आहे. मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपावर टीका केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: पामेला जैन यांनी गायलेलं, अर्णब चॅटर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल. IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं एसआयआरसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगांनी यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहे. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेले आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रकापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी बीएलओनी व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणी पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्यानंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण हे मुदतवाढ फार महत्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
0: सर, आतापर्यंत बीएलओंच्या गृहभेटी दरम्यान एसआयआर प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
1: राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचं गणना पत्रक पोहोचलेले आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचे सहीसह आलेले आहेत, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकले नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये थोडा कमी आहे. आपल्याला माहिती

0: आहे की मुंबई सारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे, त्यांना सुद्धा तसेच आहेत. म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेल्या आहेत.
1: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
0: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचं नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केला तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे, त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुकसुद्धा आहे परत येण्यासाठी, त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव्ह करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट, फ्लॅट, घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल, मूळ ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत, त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई, ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. ते तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे, नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेलं आहे, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत, पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात, किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागते, हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहे त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
1: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे, मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या SIR यादीत आहे, काहींचं केवळ आई वडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
0: गणना पत्रक मध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले, अस्तित्वात असलेले, मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे AP कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचा फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही, फक्त फोटो बदलायचं असेल तर नवीन त्यांचं फोटो देऊ शकतात, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग मध्ये मॅपिंग, जुळवणी म्हणतो, 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाचा जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही, हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ECAच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eca.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण BLO ला देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी BLO नी स्वतःच मॅपिंग केलेलं आहे. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपण कमी झाले, कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहेत. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने, आमच्या BLO नी पूर्ण केलेलं आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहेत, माझं नाव मिळत नाही आहे, आई वडिलांच्या मिळत नाही, मी काय करू? काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2 मध्ये माहिती असो नसो भाग 3 भरायचं. 3 मध्ये काय आहेत, सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे आणि आपल्याला द्यायला इच्छुक

0: असेल तर आपले आधार क्रमांक काय आहेत हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीची माहिती मिळाले नाही मिळाले आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे तीन भाग आहे. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार. त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहे. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11 किंवा त्यांचे इक्वलन समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांचे आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे.
1: सर, दरवर्षी जेव्हा केवळ SIR म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात. पण आत्ता मात्र BLO गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशा वेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे?
0: आपल्या विशेष पुनरीक्षण मध्ये 2 पुनरीक्षणचा भाग आहे. एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002 नंतर महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादी तसेच राहील, त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचं असेल तर फॉर्म नंबर 6, काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचे नाव वगळायचं असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळी आपल्याकडे आत्ता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते. ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी तयार करणार आहोत. त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणना पत्रक ते माहिती असलेले मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 भाग असले गणना पत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृहित धरून पुढे जाण्यात येतात. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षण मध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्वाचा तपासणी करण्यात येते. त्यासाठी जुलवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं काही बदलायचं हे काय काम असेल, प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्राम प्रमाणे 24/8 प्रसिद्धी होणार आहे. 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्वाचे नवीन युवा मतदार आहेत त्यांना 24 नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहे. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात.
1: सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं?
0: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणना पत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपल्या नाव येणारच आहेत. आपण फॉर्म भरून नाही दिलं तर कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही. परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण विषयी प्रश्न विचारले मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे 8 शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असा आपल्याला सूचना आहे.

0: सर, आता एसआयआरसाठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
1: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाच्या नागरिक आहेत, नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाहीये, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाचा भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
0: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझे शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948 दिनांक 7 ऑगस्ट 2026. मंडळी, आज माझं आवार माझं शिवार या सदरात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. निर्मिती केंद्र आहे पुणे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात 7 ऑगस्ट शाश्वत कृषी दिन या निमित्ताने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्र शासनानं 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन किंवा शाश्वत शेती दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा केली आहे. हा भारताच्या हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस आहे. या दिवसाचं उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक शेती पद्धतींना प्रोत्साहन देणं आणि शाश्वत अन्न सुरक्षा निर्माण करणं. शाश्वत शेतीचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे मृदा व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर, जैवविविधता आणि रासायनिक मुक्त उत्पादनं. शेतातील मातीची सुपीकता टिकवून ती सेंद्रिय कर्बाच्या मदतीनं सुधारणे, ठिबक सिंचन आणि पावसाच्या पाण्याच्या संवर्धनावर भर देणे, एकाच पिकाऐवजी संमिश्र पिकं आणि स्थानिक बियाण्यांचा वापर करून जैवविविधता जपणे, कीटकनाशकांऐवजी निमार्क नैसर्गिक उपायांचा

0: अवलंब करणे. शेतकरी बंधूंनो, शाश्वत कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. आपण सर्वांनी रासायनिक अवशेषमुक्त अन्नाचा स्वीकार करून निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या शाश्वत शेती मोहिमेला बळ दिलं पाहिजे. याच उद्देशानं आजच्या कार्यक्रमात आपण विजय सांबरे यांना आमंत्रित केलं आहे. विजय सांबरे हे अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यातल्या अश्वी बुद्रुक या गावातील रहिवासी आहेत. यांनी वाणिज्य विषयातील पदवी घेऊन पुणे येथील इकोलॉजी सोसायटीमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन या विषयात पदविका पूर्ण केली. शाश्वत शेती, गावरान बीज संवर्धन, डांगी गोवंश संवर्धन, देवराई जपणूक, अकाष्ठ वन उपज आधारित उपजीविका, वनसंवर्धन आणि आदिवासी हक्क याविषयी कायद्याची अंमलबजावणी इत्यादी विषयांवर भीमाशंकर ते कळसुबाई या उत्तर सह्याद्रीतील प्रदेशात लोककेंद्री प्रक्रिया, संशोधन आणि लेखन प्रक्रियेत यांचा सहभाग असतो. जैवविविधता संवर्धन याविषयी महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प 2014-2020 अशी 6 वर्ष प्रधान संशोधक म्हणून यांनी काम केलं आहे. सध्या देशपातळीवरील NTFP EP नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या सुकाणू समितीचा सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रोते हो, शेती, पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांच्यासोबत बातचीत सुरू करूया. विषय आहे शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास, संधी आणि आव्हानं. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न असा आहे, शाश्वत शेती म्हणजे नेमकं काय, याची परिभाषा आपण काय सांगाल आणि पारंपरिक शेतीपेक्षा ती कशी वेगळी ठरते?
1: शाश्वत शेती कशाला म्हणायचं? तर आमच्या असं लक्षात आलं का, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्या शेतीतून 4 पैसे पण मिळाले पाहिजे, आर्थिक लाभ पण झाला पाहिजे. आणि त्याचसोबत शेतीची जी काही परिसंस्था आहे, ज्याला आपण शेतीशी संबंधित जे नैसर्गिक घटक आहेत, मग माती असेल, पाणी असेल, बी बियाणं असतील किंवा इतर वनस्पती, आणि विशेष म्हणजे पशुपालन, ते पशुपालन आणि शेती म्हणजे शेतकऱ्याचं कुटुंब म्हणजे सगळं चालेल ना. त्याच्यामध्ये गोवंश आला, शेळ्या आल्या, मेंढ्या आल्या, म्हशी आल्या, कोंबड्या आल्या, जे ज्याला पशुधन म्हणतो आपण, आणि ते सगळं त्याचा एक कुटुंबाचाच तो भाग असतो. तर हे सगळं टिकवणं म्हणजे एका बाजूला शेतीशी संबंधित जैविक घटक, त्या शेतीची परिसंस्था, आणि दुसऱ्या बाजूला शेतीचं अर्थकारण, म्हणजे थोडक्यात ती शेती इकोलॉजिकली आणि इकॉनॉमिकली सस्टेन असावी या दृष्टिकोनातून आम्ही तो सगळं काम सुरू केलं. आणि मग त्याच्यात मग ते सगळे कृषी परिसंस्थेतले सर्व घटकांचा विचार, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी मानव सुद्धा.
0: म्हणजे सर असं म्हणता येईल की भारतीय शेती संस्कृती जी आहे हीच शाश्वत शेतीचा गाभा आहे.
1: अगदी अगदी.
0: आणि त्याच दृष्टीने आता आपण परत त्याकडे वळतो.
1: बरोबर. आपल्याकडे तर शेतीशी संबंधित जे काही पारंपरिक ज्ञान आहे किंवा कौशल्य आहे, पण महाराष्ट्र जर आपण लक्षात घेतला तर इथं ते सगळं आपल्या लक्षात येतं की इथली जी शेती, तिथले शेतकरी, त्यांची पीक पद्धती, त्यांचं पशुपालन हे खूप बहुविध पद्धतीचं आहे असं. आणि मग त्याच्यातले जे वैविध्य आहे आणि त्या वैविध्यानुसार शेती करण्याच्या पद्धती, मशागतीच्या पद्धती, पिकाच्या वेगवेगळ्या जाती, त्याचा कालावधी, त्याचं व्यवस्थापन, हे सगळं पारंपरिक ज्ञान शेतीशी संबंधित आपल्याकडे आहे. शेतकरी पेरणी करतो, शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्या जाती जपतो, किंबहुना त्यांनी शेतकऱ्यांनीच पिकांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण केलेल्या आहेत. आपला 10,000 वर्षाचा शेतीचा इतिहास आहे. तर हे सगळं शाश्वत शेतीसाठी तिथल्या स्थानिक माणसाचं शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, शेतीशी असणारं त्याचं जैव सांस्कृतिक नातं असेल, जे सण समारंभ, गीतं, लोकगीतांच्या माध्यमातून आपण त्याचा आपल्या लक्षात येतो. शाश्वत शेतीतल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा दृष्टिकोन, बऱ्याचशा प्रॅक्टिसेस या आपल्या भारतीय कृषी संस्कृतीमध्ये
0: आहे. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की मातीचं आरोग्य, जलसंधारण आणि जैव विविधतेचं संरक्षण यामध्ये शाश्वत शेतीची भूमिका नेमकी काय आहे?
1: खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडं पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना, आदर्श गाव योजना वगैरे या सगळ्या गोष्टी, खूप चांगलं काम सुरू झालं. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये 3 घटक खूप महत्वाचे होते, जलसंवर्धन करणं, वृक्ष संवर्धन करणं, आणि सर्वात महत्वाचं मृदा संधारण करणं. महत्वाचा जो विषय मातीशी संबंधित तर ती भूमी सुपोषणाचा विषय आहे. म्हणजे ती भूमी सुपोषण ही संकल्पना आहे हे आपल्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक ते होत्यात. कारण जमिनीची सुपीकता कशी जपायची, फेरपालट्याची पिकं घेऊन कशी जपायची किंवा त्याच्या

0: करण्यासाठी खत कोणतं वापरायचं, मशागत कोणत्या हंगामामध्ये करायची, कोणत्या नक्षत्राच्या दरम्यान ते मशागत करायची, हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्या. त्याच्यामध्ये म्हणजे जी माती जी आहे तिचं सुपोषण करणं, तिची सुपीकता टिकवणं, आणि मग ती जर माती जमीन सच्छिद्र असेल तर निश्चितच ते जलसंधारणाची जी प्रक्रिया आहे किंवा मृदा संधारणाची जी प्रक्रिया आहे तर ती जो पडणारा पाऊस आहे किंवा अति पाऊस पण पडतो, आता हवामान बदलामुळे तर आपण पाहतो खूप एकदम पाऊस पडतो, जमीन जर सुपीक असेल, जमिनीमध्ये गांडूळ असतील, जमिनीमध्ये जीवजीवाणू जर असतील, सजीव जमीन असेल तर ते पाणी सगळं तुमचं म्हणजे त्यामध्ये मुरत, तर त्याचं एक महत्वाचं स्वस्त जलसंधारण, माती जर सुपीक असेल तर ते उत्तम पद्धतीने होतं, आणि जर जमीन प्रदूषित असेल, निर्जीव असेल, तर याच्यामध्ये जलसंधारणाची जी प्रक्रिया आहे ज्याला स्वस्थळी इन्सिटू कॉन्झर्वेशन ते आहे, ते पाणी ज्या स्वस्थळी जिरायला हवं, तर ते ती प्रक्रिया निश्चितच म्हणजे शाश्वत शेतीच्या माध्यमातून, कारण शाश्वत शेती म्हणजे वेगळं काय नाही, नैसर्गिक घटकांचं जतन संवर्धन हेच त्याच्यामध्ये आहे.
1: बरोबर. म्हटलं जातं की जेव्हा आपण विविधता आणतो त्यावेळेला आपल्याला सुपोषण मिळतं, त्यातली पोषकता कळते, तर पिकामधली ही जी विविधता आहे ही शाश्वत शेतीसाठी किती महत्वाची आहे?
0: खूप महत्व आहे त्याचं. तर आज आपण शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतीतली जी विविधता तर महत्वाची आहे शाश्वत शेतीसाठी, पण त्याच्यासाठी माती, पाणी, जीव, जीवाणू, गांडळं, पिकांच्या विविध जाती, त्यांची वाणं, पाळीव प्राणी, मग तुम्हाला जसं सांगितलं त्यांच्या विविध जाती, प्रदेश न्याय आणि प्रदेशनिष्ठ जाती, हे पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. पारंपरिक वाहनं तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष त्या स्थानिक वातावरणामध्ये जपून ठेवलेली, त्याची विविधता पण जपलेली आणि त्याची शुद्धता पण जपण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न झालेला आहे. तर थोडक्यात जैवविविधता आणि शेतीतलं जैव वैविध्य हे शाश्वत शेतीमध्ये वेगळं महत्व आहे. बऱ्याच वेळेस आता मधमाशीच्या बाबतीत खूप चर्चा सुरू असते, मधमाशा खूप झपाट्याने कमी होत आहेत, विशेष करून रसायनांचा वापर, कीटकनाशक आणि पिका म्हणजे त्या तुमच्या परिसरामध्ये झाडावर राहणाऱ्या राहिल्या त्याच्यामुळे फुलावर संपलं, त्याच्यामुळे मधमाशेला आदिवास राहिलेला नाही, तर ते मधमाशा जर नाही टिकल्या तर कदाचित भविष्यात सजीव सृष्टी पण टिकणार नाही असा पण धोका सांगितला जातो. तर थोडक्यात शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून मधमाशांची विविधता असेल, फुलपाखरांची विविधता असेल, पशुपक्ष्यांची विविधता असेल, तर ज्याला आपण बीज, बटरफ्लाय आणि बर्ड्स याचं पण फार वेगळं महत्व आहे. म्हणजे शेती आणि पक्षी ज्याला अॅग्रो ऑर्निथॉलॉजी हा जो विषय आहे, तर या विषयावर फारसं आपल्याला काम झालेलं नाही, काही तरुण त्या विषयावर काम करतात पुरंदर तालुक्यातले. तर थोडक्यात हे मानव आणि निसर्गातले विविध घटक जे आहेत त्या घटकांचं आणि मानवाचं जे काही जैव सांस्कृतिक नातं आहे तर ते समजून घेणं, टिकवणं हा पण शाश्वत शेतीकडे महत्वाचा मार्ग आहे.
1: आपण बोललात की हवामान बदलामुळं नेमके परिणाम आपल्याकडे भरपूर दिसून येतात, पाऊस अचानक येतो किंवा वाढतो आणि कधी एकदमच थांबून जातो, तर हवामान बदलाचा शेतीवर नेमका काय परिणाम होत आहे, शाश्वत शेती त्यावर कशी मात करू शकते?
0: मानवी अस्तित्वाला हे सगळ्यांचे धोके आहेत, आपण जर त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि आपण हायत्याच पद्धतीने सगळं आपलं शेती करत राहिलो तर मग हवामान बदलाला आपली शेती तोंड देऊ शकणार नाही, ज्याला क्लायमेट रिझिलियंट अॅग्रिकल्चर आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी ही शाश्वत शेती खूप महत्वाची. आता होतंय काय, हवामान बदलाचा शेतीवर जो परिणाम होतो तर त्याच्यावर मात करण्यासाठी हे जे काही प्रदेशनिहाय, ऋतुनिहाय दरवर्षी कसा बदल होतो याचे ऑब्झर्वेशन, याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी ठेवलं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसोबतच ज्या वेगवेगळ्या शेतीशी संबंधित सरकारी यंत्रणा, कृषी विद्यापीठ असेल, म्हणजे गेले हजारो वर्ष शेतीतलं जे काही आपले अनुभव आहेत, पारंपरिक ज्ञान आहे, कौशल्य आहे, जे काही संचित आहे आपल्या शेतीशी संबंधित, याचं पुनरावलोकन करणं. तुम्हाला मी सांगतो, क्लायमेट रिझिलियंट अॅग्रिकल्चर, ज्याला आपण हवामान बदलाला तोंड देणारी जी शेती पद्धत किंवा पशुपालन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठीचे उत्तरं पण आपल्याकडेच आहेत, तर ते फक्त जरा त्याचं तारतम्य बाळगून आणि काळानुरूप त्याच्यामध्ये काही बदल करून शाश्वत शेतीमध्ये पीक पद्धत आणणं तर ते खूप महत्वाचं आहे. एक फार महत्वाचा याच्यात विषय, मग अशी आपण जो मुद्दा मांडला का पिकातली विविधता काय आणि मग ते आपण शाश्वत शेतीशी त्याचा काय संबंध आहे, इकडे वंशबुडी झाली तरी चालेल, वंश बुडाल तरी चालेल, पण बी बुडी नको व्हायला, हे बियाणं टिकलं पाहिजे. तर ही जी आपल्याकडची जी परंपरा आहे तर ती रिस्क मॅनेजमेंटचा फार मोठा भाग आहे ना तो.
1: विजयजी, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि शाश्वत शेती असे आपण तीन शब्द ऐकतोय, तर यामध्ये नेमका फरक काय आहे, काय सांगाल आपण?
0: ते फार तसं मजेशीर आहे, म्हणजे गेल्या 25-30 वर्षापासून ज्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात, 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आणि एकूणच भारतामध्ये पण वेगवेगळ्या भागामध्ये ही जी सेंद्रिय शेती आहे त्याला ऑर्गॅनिक फार्मिंगच्या वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले.

त्याला कोणाचाही सपोर्ट नव्हता. शेतकऱ्यांनी स्वतःहून सुरू केले होते. समजा आमची आश्वर शेती आहे, मला दिसतंय की आमची जमीन आता नापीक होणार किंवा आमचा खर्च वाढतोय, उत्पादन तसं वाढत नाही, तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती सुरू करायची. त्याचे वेगवेगळे प्रयोग त्यावेळी सुरू झाले. मग आता त्याच्यात कसं आहे, तुमचा जो शब्द आहे ना हा फार गुगली टाकणार आहे, म्हणजे अनेक वेळेस लोक म्हणतात आम्ही सेंद्रिय शेती करतो. मग त्यांना विचारतो तुम्ही सेंद्रिय शेती करता म्हणजे काय करता, काय नाही आम्ही ते

0: उत्पादन खर्च जसा कमी होईल तसं त्याचं नफ्याचं प्रमाण वाढतं. मग अर्थातच मग शेतीतले जे काही वेगवेगळे नैसर्गिक घटक आहे माती पाणी आणि या सगळ्या गोष्टी, तर याच्यावरचा खर्च तुमचा किंवा याची सुपीकता जर टिकून राहिली तर शेतीचं उत्पन्न शाश्वत उत्पन्न तुम्हाला मिळत राहतं. हा त्याच्यातला दृष्टिकोन आहे. मग तुम्ही जर बाहेरून सगळं विकत आणता मग उद्या याच्या किमती वाढत गेल्यानंतर तुमचा जरा आत्मनिर्भर शेती जी आपण म्हणतो संकल्पना म्हणजे खरं तर शाश्वत शेतीला तो एक शब्द आहे आत्मनिर्भर शेतीचा पण आपण म्हणू शकतो. अशा खूप संकल्पना तयार होऊ शकते. तर मग थोडक्यात ती सेंद्रिय शेती होऊ शकते. आता गो आधारित किंवा पशुधन आधारित सेंद्रिय शेती आहे तर थोडक्यात निसर्गातले वेगवेगळे घटक जपत करणारे शेती पद्धत. आता सेंद्रिय शेतीच्या चर्चा होत असताना नैसर्गिक शेतीची पण एक वेगळी मांडणी पण आपल्याकडे सुरू झाली. तर ती शेती परिसंस्था आधारित शेती म्हणजे नैसर्गिक शेती जर तुम्ही सह्याद्रीतल्या जंगलामध्ये किंवा हिमालयातल्या पहाडामध्ये जर ती शेती असेल तर तिथल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून मग तिथं कदाचित तुम्हाला शेण गोमूत्र मिळणार नाही, मग तिथला पालापाचोळा असेल, तिथला सगळा झाडोरा असेल त्याचा वापर करून शेती केली जाते. भूतानमधली जी शेती आहे तर ती ह्याच पद्धतीची आहे. तर ती निसर्ग शेतीची. त्यानंतर जिथं जलस्रोत नद्या तलाव त्याच्या आजूबाजूला जी शेती केली जाते तिथली नैसर्गिक शेती ही तिथल्या जलपरिसंस्थेवर अवलंबून आहे. तर थोडक्यात आपल्याकडच्या ज्याला इकोसिस्टम अप्रोच जो म्हणतो तो शेतीमध्ये इकोसिस्टम अप्रोच चा विचार करून म्हणजे तिथली सृष्टी व्यवस्था जी आहे तर त्याच्या त्या सृष्टी व्यवस्थेच्या आधारे शेती करणं म्हणजे ती एक नैसर्गिक शेती त्याच्यामध्ये आहे. खरं तर त्याच्यात घरगुती किंवा आजूबाजूच्या वेगवेगळ्या निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचा वापर करून समजा 10-12 प्रकारच्या ज्या विषारी वनस्पती आहेत तर त्याचा अर्क काढून दशपर्ण अर्क केला जातो आणि त्याची फवारणी केली जाते. अशा खूप वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. तर हे सगळं काय तर हे त्या नैसर्गिक शेतीचाच एक भाग आहे. आता मग अलीकडे आता बरंच चर्चा होती जैविक शेती या नावाने पण ती पुढे येते. विषमुक्त शेती आहे, रसायनविरहित शेती कोणी म्हटलं जातं, कोणी त्याला पारंपरिक शेती पण म्हटलं जातं. आता काही कन्फ्युजन्स निर्माण करणारे लोक रेसिड्यू फ्री पण ऍग्रीकल्चर म्हणतात. तर थोडक्यात ह्या ज्या पद्धती आहेत सेंद्रिय शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, तुमची जैविक शेती असेल, पारंपरिक शेती असेल, ह्या सगळ्या शाश्वत शेतीला याचा मोठा आधार आहे. आणि शेवटी ते काय एरिया स्पेसिफिक आणि मी तर म्हणाल फार्मर स्पेसिफिक. तुमची शेती म्हणजे आपण एकाच गावात राहतो पण तुमच्या मातीचा प्रकार आहे, माझी माती असेल, माझं पाणी असेल, माझ्याकडचे कौशल्य मी किती वेळ त्याच्यात देऊ शकतो, तर हे सगळ्याचा विचार करून ती एक शाश्वत शेती पद्धत आपल्याला प्रत्येकाला रूढ करावं लागेल. प्रत्येक गावानुसार प्रदेशानुसार त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. मला वाटत म्हणजे त्याच्यामध्ये नो कॉपी पेस्ट नो रिप्लिकेशन रिप्लिकेबल मॉडेल हे शाश्वत शेतीमध्ये कुठेही तुम्हाला लागू होऊ शकत नाही.
1: बरोबर. आजच्या काळात शाश्वत शेतीची गरज पूर्वीपेक्षा अधिक का भासते?
0: खरं तर मी असं म्हणेल का पूर्वीचा काळ काय आणि आजचा काळ काय. शेवटी शेती जी केली जाते तर त्याच्यामधली शाश्वतता जपणं, तर शेतीत पण शाश्वतता शोधायचे कारण खूप आहेत. तर ते तसे सूक्ष्म पातळीवरचे आहे, समग्र पातळीवरचे पण आहेत. आज आपण शाश्वत शेतीचा विचार करतोय तर मग त्यावेळेस मग शेतकऱ्याची पण ती एक जबाबदारी आहे का जे निसर्गाचं जे संतुलन ढासळत आहे, ज्या परिसंस्था उद्ध्वस्त होत आहेत किंवा नद्या प्रदूषित होत आहेत, पण मग प्रत्येक आपल्याकडचा जो समाज घटक आहे त्या समाज घटकातला एक भाग म्हणून शेतकऱ्यांचा पण ही जबाबदारी आहे का शाश्वत शेतीचे आणि मग निसर्गातला समतोल ढासळून न देता शेती केली तर तुमचं एक पर्यावरण संरक्षणाला तुमचा एक त्याच्यातून सपोर्ट तयार होतो. त्यानंतर माती पाणी याचं प्रदूषण आहे तर त्याच्यामुळं पर्यायाने अन्न पण आपलं प्रदूषित होत आहे. वेगवेगळे शेतीशी संबंधित मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे जे काही कोणातून नैसर्गिक घटक आहेत ज्याला आपण जल जंगल जमीन जनावर आणि मग जन असे सगळे ज आहेत ते जची बाराकडे जन म्हणजे लोक, तर यांचं जे सगळं काही नातं आहे तर ते नातं एकदम तुटतंय आता. पण शाश्वत शेतीमध्ये हे पण आहे ना मनुष्यबळ आणि दृष्टिकोन त्याच्यामध्ये येतो. दुसऱ्या बाजूला आज घडीला शेतीचा जो काही वापर होतोय आणि शेतीकडे जे पाहिलं जातं ती ऊर्जा प्रदान शेती किंवा ज्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंधन मिळतील ऊस शेतीचा तोच विचार होतोय. साखरेसाठी आता ऊस लावण्याची गरज नाही असं सगळे सांगितलं. आता आपल्याला इथेनॉलवर गाड्या चालवायचे पळवायच्या गाड्या, तर मग त्याच्यामुळे मग आपल्याला मग हे सगळं ऊस ऊर्जा प्रदान इंधन प्रदान शेती कुठं सरकारचे सगळे धोरण आहेत. मग त्याच्यात ऊस मका सोयाबीन वगैरे ठराविकच हाताच्या बोटावर मग इतकी पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात आली जगात. म्हणजे मी तर म्हणेल का जे शेतकरी कुटुंब आहे त्याचीच अन्न सुरक्षा धोक्यात आहे. तोच पिशवी घेऊन बाजारात जातो. मध्यमवर्गीय नोकरदार लोक जसं पिशवी घेऊन बाजारात जातात तसंच आमच्या आश्वी गावातला पण शेतकरी पिशवी घेऊन बाजारात जातो, रेशनला रांग लावतो. स्वतःकडे शेती रेशन गवत

0: घेऊन येतो. ही चित्र विदारक आहे खूप. तर मग या दृष्टिकोनातून खूप गरज आहे शाश्वत शेतीची. त्याच्या आत्मनिर्भरता पण आहे त्या शेतकरी कुटुंबाची शाश्वत शेतीमध्ये. फक्त दुसऱ्याला विकण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी नाही, स्वतःला पण अन्न मिळणं गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्याचं जे अर्थकारण, जे कोलमडलेलं अर्थकारण आहे, तो जो पूर्णपणे बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहे, मग अगदी बी बियाणं, खत, औषधं, तर शेतीच्या मालाची विक्री याच्या बाबतीत तो एकदम बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहे. आपण ती बाजार व्यवस्था नाकारू शकत नाही, पण त्याच्यावरचं जे काही नियंत्रण आहे त्याच्या त्या बाजार व्यवस्थेशी त्याचं जे काही बार्गेनिंग आहे, तर ते बार्गेनिंग राहिलेलंच नाही. तर असे खूप आंतरविरोध असणारे किंवा वेगवेगळे डायनॅमिक्स या विषयामध्ये आहेत. तर त्याच्यामुळं ही शेती ही शाश्वत होण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे त्याचा विचार करावाच लागणार आहे.
1: बरोबर आहे. शाश्वत शेती स्वीकारताना आपल्या शेतकऱ्यांसमोर खूप सारी आव्हानं उभी राहतात. ही आव्हानं कोणती आहेत काय सांगाल?
0: वेगवेगळे आव्हानं आहेत. मी याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पण पाहिजे, म्हणजे शेतीतलं जे काही मानसशास्त्र आहे ऍज अ फार्मर म्हणून जी काही सायकोलॉजीचा जर आपण विचार केला तर तोच परत मुद्दा येतो का त्याला ती डिग्निटी वाटत नाही. मी शेतकरी आहे, मी तुम्हाला मी सांगतो 20 एकर 30 एकर शेती सांभाळणारे लोक, त्याच्यात लाखो रुपयाचा उलाढाल त्या शेतीत होती. हा, तर शेतीतला नफा कमी जास्त होतो, पण हे सगळं करून एवढी मोठी उलाढाल करून पण जर त्याला जर विचारलं ना काय करतो, काय नाही शेती करतो, काय नाही शेती करतो, हा जो नैराश्याचा जो भाव आहे, तर तो नैराश्याचा दृष्टिकोन आहे, जो न्यूनगंड जो मनामध्ये, तो फार मोठं एक त्याच्यातलं आव्हान आहे. त्यानंतर कन्फ्युजन्स खूप आहेत, गोंधळात टाकतो त्याला कन्फ्युजन मधून, त्याला कळत नाही, मग त्याच्यावर मात करणं आणि मग आणि ती मात आहे ना, त्याला कुणी रेडीमेड काही सांगू शकणार नाही. शेवटी जे आत्मज्ञान आहे आपल्याला, जे आपल्या अनुभवातून आलेलं जे काही जे ज्ञान आहे ते फार महत्वाचं आहे. आणि मग शेतीत ते वेगवेगळे प्रयोग करत असताना ते आपल्याला आपली स्वतःच शाश्वत शेतीचं एक प्रारूप तो शेतकरी निश्चित करू शकतो.
1: आपण शाश्वत शेतीबाबत इतका वेळ बोलतोय, आपल्याकडे यशस्वी प्रयोग देखील झाले असतील शाश्वत शेतीचे, आपण स्वतः देखील यावर काम केलेलं आहे, तर असे एखादे प्रेरणादायी उदाहरण आपण सांगू शकतो?
0: खूप सांगता येतील. म्हणजे मागील 3 दशकांपासून असंख्य शेतकरी या शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गोआधारित, पशुपालन आधारित शेती याच्यावर खूप उत्तम उत्तम काम करणारे लोक आहेत. तर आपण जर त्याच्यात जर विचार केला ना तर खान्देशामध्ये विश्वास पाटील नावाचे शेतकरी आहेत, तर त्यांच्यावर पुस्तकं पण प्रकाशित आहेत. विदर्भामध्ये सुभाष शर्मा नावाचे शेतकरी आहेत, उत्तम पद्धतीने सेंद्रिय शेती अनेक 30 वर्षापासून करतात, त्यांना यावर्षीचा पद्मश्रीचा पुरस्कार पण मिळालेला आहे. बदलापूरचे राजेंद्र भट आहेत कोकणात, राजेंद्र भटांनी नैसर्गिक शेतीचे खूप उत्तम प्रयोग केलेले आहेत. मल्टीलेअर फार्मिंग, कमीत कमी मशागत करून किंवा अगदीच मशागत न करता शेती आपल्याला करता येऊ शकते, तर त्याच्यामध्ये पण खूप चांगलं काम केलेले लोक आहेत. त्यानंतर पालघर तिकडं विक्रमगड जवार त्या भागामध्ये किरण लेले नावाचे शेतकरी आहेत, आणि त्यांनी खूप चांगले ते तिथं प्रयोग करतात, विशेष करून डांगी गोवंशाचं संवर्धन, डांगी गोवंश आधारित सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन आणि मल्टीलेअर फार्मिंग, हे सगळं शेतीतली जे विविधता जपणं याचं ते पूर्ण कुटुंब काम करतात. राईबाई पोपेरेंचं नाव सगळे आपण ऐकतो, सह्याद्रीतल्या ज्या अकोले तालुक्यातल्या आमच्या परिसरातल्या, तर राईबाई पोपेरेंनी गावरान वाहनांचं संवर्धन आणि जतन करणारी त्यांची जी शेती ती पण फार मोठं मार्गदर्शक याच्यात आहे. लोकपंचायत संस्थेने जवळपास 25 वर्ष शाश्वत शेतीचा प्रचार प्रसार, शेतकऱ्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहित करणं, प्रत्यक्ष काम करणं. आणि लोकपंचायतच्या कामात एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी क्लस्टर लेवलवर, म्हणजे ज्याला आपण लँडस्केप भूमंडळाच्या पातळीवर, एखादा असा परिसर निवडून तिथं शाश्वत शेतीचे वेगवेगळे प्रयोग करणं आणि त्याच्यावर आधारित एक उपजीविका आणि अर्थकारण बदलण्यासाठीच काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सह्याद्रीतली शाश्वत शेती व कृषी संस्कृती, आमचं शेत आमचं विद्यापीठ, हे जे काही प्रकाशन आहे, जे काही पुस्तकं आहेत, त्याच कामातून आमचे ते निर्माण झालेले आहेत. तर थोडक्यात आपल्याकडे काम करणारे माणसं आहेत, शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करणारे माणसं आहेत, अगदी भावना विवश होऊन नाही, आणि आपली शेतीची एक जैव सांस्कृतिक परंपरा आपल्याकडे हजारो वर्षांची, हा फार मोठा आधार आहे आपल्याकडे, फार मोठा पाया आहे. तर याच्यातून निश्चितच पुढे जाता येऊ शकेल.
1: आणि ही खूप सारी उदाहरणं आहे जी आपण सांगू शकाल की या शाश्वत शेतीचा प्रयोग आपल्या शेतात करत आहेत आणि यशस्वी प्रयोग करत आहेत. विजयजी, पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये ग्रामीण विकासासाठी शाश्वत शेतीचं भविष्य आपण कसं पाहता?
0: मी याबाबतीत खूप आशादायी आहे, फार मोठा अनुभव नाही, पण एक 3 दशकांचा जर विचार केला शेती, ग्रामीण विकास, तर याच्यामध्ये खूप चांगल्या वाईट गोष्टी दिसतात, पण शाश्वत शेती किंवा सेंद्रिय शेती किंवा एकूणच नैसर्गिक शेती या विषयामध्ये खूप चांगलं काम सध्या होत आहे आणि त्याला भविष्यात उत्तम काम होण्याचं आशा वाटते. आणि खरं तर सांगू, त्याशिवाय माणसाला पर्याय नाही. जर आपण शेती जपली नाही, आपली अन्न सुरक्षा जपली नाही, तर आपलं सगळंच धोक्यात आहे. दुसऱ्या बाजूला जर निसर्गाचा ऱ्हास होत राहिला

0: ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे या जर अशाच कोलमडत राहिल्या, या जर नष्ट होत राहिल्या, निसर्गाला काडीचाही फरक पडत नाही. जिथं तुम्हाला जंगल दिसतं ना, ते जंगल जर जंगल वन परिसंस्था नष्ट झाली तर तिथं आपण म्हणू आता इथं सगळं वाळवंट झालं, मग वाळवंटाच्या डेझर्ट इकोसिस्टम तिथं तयार होते, तसे ते प्राणी तिथं तयार होतात, तशा खुरट्या वनस्पती तिथं तयार होतात. निसर्गाला काय फरक नाही पडत, निसर्ग त्याच्या त्याच्या पद्धतीने तो बदलून घेतो. आतापर्यंत तसंच झालेलं आहे, या सगळ्या व्यवस्था हजारो वर्षाच्या कालखंडात ही सृष्टी व्यवस्था बदलत राहिलेलं आहे, फक्त माणसाला ते सहन होणार नाही आणि त्याच्यात माणसाचा मग विनाश आठळ. तर ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपला जीव धोक्यात आला तर आपण हातपाय हलवायला लागतो, तर त्या दृष्टिकोनातून पुढच्या 10-15 वर्षामध्ये खूप उत्तम पद्धतीने काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जागतिक पातळीवरती शाश्वत विकासाचे जे काही आपण ध्येय उद्दिष्ट समोर 17 प्रकारचे म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, तर त्याचा एक प्रभाव सगळ्याच देशांवर सगळ्याच राज्यांवर तिथल्या धोरणावर होत असतो. आणि सरकारी धोरण ज्यावेळेस सकारात्मक धोरण तयार होतात तर तसं वातावरण पण तयार होतं, त्याच्यातून खूप चांगले कामं निश्चितच सुरू होतील. म्हणजे शाश्वत विकास त्याच्या शाश्वत शेती ही अंतर्भूत आहेच.
1: बरोबर विजयजी, शेवटचा प्रश्न असा आहे की शाश्वत शेतीचा अवलंब करू इच्छिणारा शेतकरी किंवा ग्रामीण भागातला जो युवक आहे यांना आपण काय संदेश द्याल?
0: तर मी सांगेल का, सकारात्मकपणे शेती करायला पाहिजे. थोडक्यात आहे ना, हे सगळं करताना जी दिशा असणार आहे तर यांना संघटितपणे प्रयत्न करावे लागतील. गटातटाचं राजकारण आपल्याला सोडून द्यावं लागतं. शाश्वत शेतीसाठीचं राजकारण करणं गरजेचं आहे. शाश्वत शेतीकडे जायचं असेल तर आपल्याला हरित राजकारण करणं गरजेचं आहे. थोडक्यात ऋग्वेदामध्ये म्हटलंय ना का, तू शेतीच कर, कृषी मित्व कृषी स्व, हे जे आपल्या परंपरेने आपल्या भारतीय विचारधारेने जे सांगितलेलं आहे तर त्याचा आपण या निमित्तानं विचार करायला हरकत नाही. 7 ऑगस्ट आपल्याकडं डॉक्टर स्वामीनाथन जे महान शेतीशास्त्रज्ञ होते त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शाश्वत शेती दिवस आपण जो साजरा करतो, तर त्या निमित्ताने हा संदेश समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जायला हवा. कारण फक्त शेतकऱ्यांपर्यंत नाही तर शेतीशी संबंधित जे वेगवेगळे लोक आहेत, शेतीवर अवलंबून असणारे जे लोक आहेत, तर ते सगळ्यांपर्यंत जावा ही अपेक्षा. धन्यवाद.
1: त्यामध्ये तुम्ही आम्ही पण आहोत की जे शेतीवर अवलंबून आहोत, शेतीच्या घटकांवर अवलंबून आहोत, त्याच्यावरच आपली उपजीविका आहे असं म्हणायला हरकत नाही. शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास यामधल्या ज्या काही संधी आहेत, त्याची कुठली आव्हान आहेत, या विषयावर आपण खूप चांगली सखोल बातचीत केली. आपल्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये विजय सांबरे यांनी शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हानं या विषयावर मोलाची माहिती दिली. त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं मी आपले खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण 7 ऑगस्ट शाश्वत कृषी दिन या निमित्ताने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: मंडळी राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोनाली गोगले यांनी अभ्यासक विजय सांबरे यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मधमाशी पालन आणि त्यासंबंधित शासकीय योजना या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत यशस्वी मधमाशी पालक श्री विनय पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245154134 आणि 45154135 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. मंडळी, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपण ऐकाल केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री

मंत्रालय द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव। बरे तर मंडळी, आता आम्ही आपला निरोप घेतो। नमस्कार।

0: माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजले आहेत. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल. IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिके अंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
3: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
4: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
5: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलतं. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
6: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा नाही, असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिले समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
5: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही. असे बहरते गाणे.

0: सम्राट सत्तेवर येतात आणि जातात त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या
3: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमिया चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
4: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
3: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटं याप्रसंगी जारी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर

भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3000 अधिक विद्यार्थी तसंच 587 पीएचडी संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज पझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील रशिया व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती गुंतवणूकदार क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18 19-21 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22 21-15 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरून घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमसेक सुरबाना जुरोंग आणि मॅपबल्ट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपबल्ट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेंट ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
राज्यात खाजगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि

0: तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ, कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्र एकात्मता डहाका गीत. राजेंद्र येसकर आणि पार्टी यांनी गायलेलं. त्यांना साथ संगत आहे गजानन अतकर, सुरेश लक्षणे, दिलीप अतकर, गुणवंता लक्षणे आणि नितीन अतकर यांची.

अव हिंदू मुस्लिम अन सिख ईसाई नागरिक आपण भारताचे अहो नागरिक आपण भारताचे अनेक धर्म जाणून वर्मा

एकत्र पालन करूया धर्माचे, अहो पालन करूया धर्माचे, देश महान वावा बलवान हे

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ठीक रात्री 8:30 वाजता आपण ऐकणार आहोत संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण, आणि त्यानंतर 9:15 वाजता 9:15 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.